नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. तसेच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR आनी म्हादय चॅनल. आयज वार शुक्रार, भारतीय सौर दीस. 25 वैशाख शके 1948 म्हळ्यारूच 15 मे 2026. सकाळची बरोबर 5:55 आनी 48 सेकंद जातात. FM रेनबो सेवेच्या पहिल्या सभेक आता आमी आरंभ करता. सुप्रभात.

देवी महालक्ष्मीचें नामस्मरण मनांक दिता सूख समाधानानी शांती कार्यावळीत मुखार सरुया.

ऐकपनो तुमच्या सांगतान असा भक्ती संगीतेची कार्यवळ पुष्पांजली एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर वेळ सकाळचो बरोबर 6 वरां जावन 22 मिनटां जातात.

0: ही आशिली भक्ती संगीताची कार्यावर पुष्पांजली एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ वर आणि 30 मिनिटं जातात. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो सांगता अक्षिता.
1: नमस्कार, हांव अक्षिता. युएसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू भारताच्या अध्यक्षपदे खाला ब्रिक्स बहुपक्षीताय घटमूट करपाक, शाश्वत उदरगतीक चालना दिवपाक, अर्थीक लवचीकपण वाढोवपाक एकठांय येवन वावुरतले अशें सांगलां. गोंय घटक राज्य दिसाच्या निमित्त सादून 30 मे दिसा पयली अखिल भारतीय कोंकणी साहित्यीक आनी संस्कृतीक परिशद घडोवन हाडटा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या भोंवडेर आसतले. आखाती झुजाचे विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विदेश भोंवडेचे निर्बंध घालपाचो उलो मारला. गोंयांतल्या क गटान येवपी नगरपालिकांक कर्मचाऱ्यांचो पगार आनी पेन्शना खातीर वर्साक 75 लाखांचे अनुदान मेळटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज आंध्र प्रदेशांतल्या श्री सत्यसाई जिल्ह्यांतल्या पुटापत्तीत जायत्या एरोस्पेस आनी संरक्षण प्रकल्पांची बुनयाद फातर घालपाच्या सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. उधमपूर जिल्ह्यात शिवपार्वती तीर्थान शिवपार्वती मेला म्हणून नामांकित झाला वर्सुकी 3 दिसांचो मोंगरी मेला आयज सुरू जातलो. राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षेचे तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल सांजे वेळा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांच्या निवासस्थानी उच्च पावण्यावेली बसका झाली. केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजणेवरवीं गोंयांतूय सध्या काम नेटान सुरू आसा. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 133वी राज्य पावण्यावेली बँकाच्या जाळवणदारांकडेन खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप येवजण, स्टार्टअप येवजण हाका लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. गोंय राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मिशन

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. ऐकुया उस्ताद लताफत हुसेन खानांच्या गायनान राग रामकली.

योगाच्या अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

15 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. बंगाली समाज सुधारक देवेंद्रनाथ टागोर हांची आयज जयंती. देवेंद्रनाथ टागोर हे बंगाली समाज सुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार, ब्राह्मो समाजाचे म्हालगडे. देवेंद्रनाथ हांचो जल्म 15 मे 1817 हे दिसा कलकत्त्यांत जालो. ल्हानपणारूच तांकां राजा राम मोहन रॉय हांचो सहवास लाभलो. तांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्त्याच्या हिंदू महाविद्यालयांत जाले. राजा राम मोहन रॉय हांचे उपरांत देवेंद्रनाथ हे ब्राह्मो समाजाचे म्हालगडे जाले आनी तांणी ताचे उपरांत आपली पुराय जीण समाजा खातीर ओपली. क्रांतिकारक सुखदेव थापर हांची आयज जयंती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सुखदेव हांची वळख. तांचे मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. तांचो जल्म 15 मे 1907 हे दिसा लुधियानात जालो. पंजाबांत क्रांतिकारकांची एक संघटना तांणी स्थापन केली. 1928 वर्सा क्रांतिकारकांची एक गुप्त परिषद तांणी दिल्लींत घेतली. कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवती चरण व्होरा हांचे मदतीन नवजवान भारत सभा ही संघटना तांणी लाहोरांत स्थापन केली. तांच्या ह्या क्रांतिकारी चळवळींखातीर 23 मार्च 1931 हे दिसा भगतसिंग आणि राजगुरू हांचे वांगडा सुखदेव हांकाय बी फाशीची शिक्षा झाली. फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी हांची आयज जयंती. तर साहित्य मीमांसक कवी

0: आणि विचारवंत रा श्री जोग उर्फ रामचंद्र श्रीपाद जोग हांचोय जल्म आयच्या दिसाचो 15 मे 1903 वर्सांतलो. 1960 वर्सा ठाणे हांगा जाल्ल्या 42व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आशिल्ले. आयज जल्मल्ली अभिनेत्री माधुरी दीक्षित. संत जनाबाई हांची आयज पुण्यतिथी. संत जनाबाई ह्यो संत कवयित्री म्हणून लोकप्रिय. दात्याचेर दळटना कांटना तांणी ओव्यो रचल्यो. ह्यो होव्यो आयजूय तितल्याच तन्मयतेन गायतात. स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल के एम करियप्पा हांची आयज पुण्यतिथी. आयचे दिसा 1957 वर्सा सोवियत संघान स्पुतनिक 3 ह्या उपगिऱ्याचे प्रक्षेपण केल्ले, तर सोवियत संघान स्पुतनिक 4 ह्या उपगिऱ्याचे प्रक्षेपण केले ते आयचेच दिसा 15 मे 1960 वर्सा. अमेरिकेन जपानाचे ओकिनावा हे बेट परत केले आयचे दिसा 15 मे 1972 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 15 मे.
1: दिन विशेष.
2: ऐकबेनो तुमच्या सांगतान असा नमस्कार गुवाही कार्यावळ एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर 7:20 जातात. बरोबर 7:25 तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. ऐकबेनो बॉलिवूडातली सगळ्यांत लोकप्रिय आनी यशस्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित हांचो आज वाडदीस, जिची ओळख 90च्या दशकांत धकधक कल म्हणून केली. मराठी कुटुंबात जन्मिल्ल्यो माधुरीन कथक नृत्यातल्यान सुरवात करून अभिनयात 4 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. तिका उत्कृष्ट अभिनेत्रीचे 4 फिल्मफेअर पुरस्कार मेळ्ळ्यात, तशेंच पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानीत केला. आयज तिचो वाडदीस. ऐकुया बेटा ह्या फिल्मांतलें हें गीत.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. स्टार्टअप वेवसाय सुरू करपाक गोंयांत बायलां मुखार आसात. ह्या येवजणेचो लाव घेवप्यां मदीं एक तृतियांश भाग बायलां उद्देजकांचोच आसा अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. स्टार्टअप सुरू करपा खातीर आयटी उद्देजकूच आसपाक जाय हो गैरसमज जावन आसा. हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोंय सरकार बायलांक अर्थीक रित्या सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूक माची दिवपाक खासा सवलती दिता. गोंयच्या बायलांनी आपल्या उद्देजकांचो विस्तार करपाक ह्या येवजणेचो लाव घेवप गरजेचें आसा. स्टार्टअप वरवीं उद्देग करपाक बायलांक 10 लाख मेरेन रीण मेळटा. ताका लागून बायलांनी अशा येवजणेचो लाव घेवन स्वताच्या वेवसायाक घटमूट करचें अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां.
1: स्टार्टअपच्या अंडर 10 लाख रुपया पर्यंत स्टार्टअपची सबसिडी आणि आम्ही आतापर्यंत सबसिडी दिता तितून 10 जर महिला असत जाल्यार 4 महिलांनी स्टार्टअपच्या अंडर सबसिडी घेतल्या. कमीत कमी 1/3 महिला असा स्टार्टअपच्या अंडर सबसिडी घेवपी. तर स्टार्टअप जर आपलं रजिस्टर्ड करतो असत जाल्यार त्याला आयटी इंजिनियरच जाय अशी गरज ना. स्टार्टअप एनीवन कॅन स्टार्ट. स्टार्टअप कॉन्टेस्ट आम्ही जी बरी बिझनेस करता त्यांच्यानी या कॉन्टेस्टात पार्टिसिपेट जाऊचो आणि इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर अस.
0: गोंय घटक राज्य दिसाच्या निमित्त साधून 30 मे दिसा पयली अखिल भारतीय कोंकणी साहित्यीक आनी संस्कृतीक परिषद घडोवन हाडल्या. हे परिषदेन 5 कोंकणी लिपींचे प्रतिनिधी एकाच माचयेर एकठांय येवन तांचे मदीं एकवट स्थापन करपाचो यत्न जातलो. ह्या परिषदेविशी म्हायती ग्लोबल रोमी लिपी अभियानाचे अध्यक्ष केनेडी आफोन्सो आनी परिषदेचे सचीव मायकल ग्रासियस हांणी काल मडगांव हांगा जाल्ले पत्रकार परिषदेन दिली. ही परिषद त्या दिसा सकाळी 9 ते सांजेवेळा 6 वरां मेरेन वेर्णा हांगाच्या फादर आग्नेल आश्रमा लागसार आशिल्ल्या राजिंगर हॉलांत जातली. हे परिषदेक कर्नाटक, मंगळूर, सिंधुदुर्ग, मुंबय आनी गोंयच्या आनी तशेंच आंतरराष्ट्रीय संघटनेच्या 2 प्रतिनिधी ह्या अधिवेशनांत वांटो घेतले. ह्या अधिवेशनांत चर्चा सत्रां, सांस्कृतीक सर्ती, कोंकणी प्रार्थना आनी कोंकणी मळार म्हत्वाचें योगदान दिवपी लोकांक कोंकणी रत्न, कोंकणी भूषण आनी कोंकणी विभूषण पुरस्कार भेटयतले अशी म्हायती ह्या वेळार दिली. आखाती झूज आनी अर्थवेवस्थेच्या स्थितीचो विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विदेशी चलन वाटावपा खातीर विदेश भोंवडेचे निर्बंध घालपाचो उलो मारला. हे फाटभुंयेर गोंय सरकारान मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी, जिल्हो पंचायत वांगडी, सरपंच, पंच हांच्या सयत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विदेश भोंवडेचे बंदी घाल्या. सरकारी खर्चान कोणाकूच विदेश भोंवडी करपाक मेळची ना असो अर्थीक खात्यान हो आदेश जारी केला.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहना उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आपलो ताफोय उणो केला. गोंयांतल्या क गटांत येवपी नगरपालिका कर्मचाऱ्यांचो पगार आनी पेन्शना खातीर वर्साक 75 लाखांचें अनुदान मेळटलें. पगारा खातीर 50 लाख जाल्यार पेन्शना खातीर 25 लाखांचें अनुदान दिवपी येवजणेक सरकारान मान्यताय दिल्या. ही येवजण 5 वर्सां लागू आसतली. अ आनी ब गटांतल्या नगरपालिकांचे तुळेन क गटांत येवपी नगरपालिकांची येणावळ उणी आसता. हाका लागून क गट पालिकांच्या कर्मचाऱ्यांक वेळार पगार मेळना. ही रक्कम फक्त पगार आनी पेन्शना खातीर वापरची पडटली. केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजणेवरवी गोंयांतूय सध्या काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत कमी जिल्हे आशिल्ल्या कारणान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस वन तालुका वन प्रॉडक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोंयांक स्वयंपूर्ण करतना गोंयच्या बायलांक सक्षम करपाक, तांणी तयार केल्ल्या वस्तूंक बाजारपेठ दिवपाक, तशेंच तांच्या उत्पादनांक प्रशिक्षण दिवपाक सरकार अशा उद्देजकांक बायलांक दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते गोंय ग्रामीण उदरगत संस्था आनी निती आयोगाच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयताले.
1: डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट आम्ही वन डिस्ट्रिक्टच्या ऐवजी वन तालुका वन प्रॉडक्ट म्हणजे पेडण्यापासून काणकोण वता असताना हरमलच्यो चिली पेडण्यात बऱ्यो मिळू शकता. बिचोलेन जर आयले असत जाल्यार आमकां मेणकुऱ्याचो हरसाणो खूप बरो जावपाक शकता. आमकां हरसाणो आज 450 रुपया किलो झाला, म्हणजे कारण आम्ही जर त्याका अजून पॅकिंग आणि ब्रँडिंग केले जाल्यार तो 550 रुपयांनी सुद्धा लोक घेऊन तयार असा. आम्ही कुणबी सारी आणि कुणबी शॉल नॉट ओनली इन द गोवा बट ऑल इंडिया लेवलाचेर त्याका मार्केट करपाक शकले. गव्हर्नमेंटात फक्त सपोर्ट.
0: आकाशवाणी आल्तीन पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर्स कम ट्रान्सलेटर ह्या वर्गावरीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे आसा. हवामान खात्यान 15 आनी 16 मेक गोंय राज्यांतल्या कांय सुवातींनी गडगड पडपा वांगडा उश्ण आनी दमट हवामानाचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तींत आयज लखनौ सुपर जायंट्स आनी चेन्नय सुपर किंग्स ह्या पंगडां मदीं सांजवेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

0: नमस्कार गोवा कार्यावळीन परतून एकदां तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार आनी नमस्कार. 7:31 जातात. तुमी सगळीं आमच्या सांगात्यान आसा त्या खातीर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आतां वेळ जाला आयकुपनो वीर जवान ही वळेरी आयकुपाचो. आयकुया सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना हांची जॉन अगियार हांणी घेतिल्ली ही मुलाखत.
1: आकाशवाणी पणजी वीर जवान नमस्कार आणि योकार. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जीवितांचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना. तांचे कडेन उलयतात गोंय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी, होम गार्ड्साचे आदले

0: एक बन गुजर
1: इतने
0: मैं
1: यूनिट इज बैक बोन तो
0: ब्रिज तो
1: ब्रिज बिटवीन ऑफिसर्स
0: ऑफिसर्स
1: एंड
0: आणि
1: ये वॉर्स.
0: बट कित्याक तूं फ्रॉम द ग्रासरूट लेवल सकयल्यान सकयल्यान वयर वयर येता
1: हय
0: सकयल फ्रॉम शिपाय शिपाय
1: तू
0: टू जुनियर कमिशन
1: जुनियर.
0: ऑफिसर जाता. म्हाका सांग जुनियर कमिशन ऑफिसराच्यो ड्युटीज कितें आसतात
1: मोटिवेशन मोटिवेट करपाचे भुरग्यांक
0: भुरग्यांक
1: मेन
0: म्हणटा.
1: म्हणल्यार भुरग्यांक मोटिवेट करपाचे. आनी दुसरी गोश्ट ऑफिसर प्रत्येक भुरग्या कडेन वचपाक शकना. ऑफिसराच्या मनान कितें आसा ते ऑफिसर भुरग्या कडेन पावोवपाक ते फक्त आमी ते मेडिएटराचें काम करता. सगळें ए टू जेड सगळें सांबाळपाचें काम जेसीओचे कडेन उरता. डिसिप्लीन सगळें ए टू जेड.
0: तुवें कश्मीराक ड्युटी केल्या
1: हय हय
0: कशा प्रकारची ड्युटी केल्या
1: 22 इयर्स हांवें कश्मीराक ड्युटी केल्या.
0: वॉट वॉज युअर रिस्पॉन्सिबिलिटी इन कश्मीर.
1: हांवें 1996 ते 2018 म्हळ्यार जम्मू कश्मीर ड्युटी केला. फस्टाक 1996 जेन्ना म्हजें लग्न जालें तेन्ना 1 म्हयन्यान हांव जम्मू कश्मीर गेलो. तेन्ना खंय तें आरओपी क्यूआरटी एम्बोश तेंच
0: तेन्नाय तशें टॅरिस्ट
1: तेन्ना 1996 तो पीक सिजन टॅरिस्टा पीक सिजन तो सारको त्या वेळार. आतां तरी दिल्ले ना सामके केन्ना कितें जाय म्हण सांगपा जाय नासलें इतले सारके.
0: म्हणजे तुमची फ्रंट लायन ड्युटी आशिल्ली काय तुमी
1: आमची ड्युटी खंयची रोड ओपनिंग पार्ट रोड ओपनिंग क्यूआरटी तशी ड्युटी. आमी ते फ्रंटाक वचनात केन्ना टीए केन्ना फ्रंटाक ना ऑन द बॉर्डर टीए उरपाचे ना.
0: पूण रोड तरी सुद्दां रिस्क आसू
1: रिस्क आसतात आसतात आसूं शकता आसतात सगळे रिस्क आसतात.
0: तुका थंय टॅरिस्ट एक्टिविटीज चड आशिल्ल्यो तुका भंय दिसू ना.
1: एकदां तूं गेलो न्हय ड्युटीर भंय कसली आमी तेकाच तरी जॉयन जाला न्हय.
0: आनी खंय खंय सेवा केल्या तुमी.
1: हांवें राजस्थान हरयाणा महाराष्ट्र यूपी एमपी मागीर तमिळनाड कर्नाटक तर आसाच केरला नॉर्थ इस्टाक केलो ना. हांवें गुजरात ना केला नॉर्थ इस्टाक वचूं ना.
0: कितले आसा भेटयल्ले ना टीएची इंडियन
1: एक रेजिमेंटाचे दोन दोन प्रत्येक रेजिमेंटाचे दोन दोन आसात. जशें 115 आमचे म्हणजे महा रेजिमेंटाचे 115 आनी 108 मागीर हेजे मराठाचे 101 आनी 109 तशें सगळ्याचे आसा. तशें
0: टीएची एकोलॉजिकल टास्क फोर्सूय आसा.
1: हय
0: ताचें काम कितें
1: झाडां लावप
0: झाडां लावप झाडांचें प्रोटेक्शन करप रानांचें
1: प्रोटेक्शन
0: करप रानांचें प्रोटेक्शन
1: करप
0: एनवायरमेंटल
1: हय हय
0: बेटालियन. बट इट इज इन्फंट्री बेटालियन ओनली.
1: येस इन्फंट्री बेटालियन. ते कोण आसता तेतून रेगुलर कोण जेवण रेगुलर आमी कोण रिटायर जाल्ले उरता पळय न्ही तेच येता तेन्ना जास्त.
0: खूब कडेन तांणी एकोलॉजिकल टास्क फोर्स बरें काम केल्लें आसा.
1: बरें काम केल्लें आसा.
0: भुरगे जॉयन जातात टॅरिटोरियल आर्मीन.
1: भुरगे
0: जॉयन आतां म्हणलें एक्स सर्विसमॅन.
1: एक्स सर्विसमॅन जॉयन जाता भुरगे जॉयन जाता तेतून भुरगे कोण जाता एक्स सर्विसमॅन उरता ते
0: अजून एकोलॉजिकल टास्क.
1: बाकीचे हातून हातून टीएन जॉयन जावपाक शकता पूण तो भायर सर्टिफिकेट उरपाक तो खंय तरी जॉब करता म्हणून. कारण टीए तुका परमनंट जॉबाचें हें दिना. आपूण तुका परमनंट जॉब दितलो म्हणून गॅरंटी दिना. मेळ्ळें तुका ओके तूं बरें काम केलें मेळ्ळें मेळटलें तुका. तूं बरें काम करना न्ही सट्टा मारतलें तुवें घरा येवपाचें.
0: बट यू कॅन कंप्लीट युअर टीएन.
1: येस येस येस पुराय करपाक शकता तूं.
0: तुमी केला कसो
1: हय तशें तुवें काम आसा कोर्स करपाय क्वॉलिफायड जावपाय. आपूण क्वॉलिफायड आसले न्ही आपण कॅपेसिटी आसल्यार आपूण करपाक शकता अदरवायज ना. तें
0: तुमी टीएन तुजो टेन्युअर कंप्लीट केलो आनी यु आर पेन्शनर ना. पेन्शनय मेळटा.
1: हय मेळटा. तुवें जर 15 वर्सां जर तुवें 14 वर्सां तुवें कंटिन्युअस कंटिन्यू दोन दीस स म्हयने घरा आनी तशें न्ही पूण कंटिन्युअस तुजें 14 वर्सां जर टीएन जाली जाल्यार तुका पेन्शन मेळपाक शकता आनी तुका एक्स सर्विसमॅन स्टेटस मेळपाक शकता. पूण तितली 14.5 वर्सां तुजी कंटिन्यू जावपाक जाय. कंटिन्यू दोन दोन म्हयने करून जायना ते
0: ना. एटलिस्ट एन्युअल ट्रेनिंग कॅम्प्स
1: ते तुवें जर 7 एन्युअल कॅम्प्स केले न्ही जाल्यार तुका कितें आसतलें तुका हितूंक डीएससीन वचपाक शकता. तूं 7 एन्युअल कॅम्प केले एटीसी केले न्ही तूं हितून वचपाक शकता डीएससीन. थंय तुका रेगुलर जॉब मेळपा डीएससी.
0: डीएससी म्हणल्यार कितें?
1: डिफेन्स सेक्युरिटी कोर.
0: डिफेन्स सेक्युरिटी कोर तातूंत खाकी कपडे
1: खाकी कपडे घालता पळय ते सगळे सेंट्रल गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट.
0: 7 वर्सां केलो थंय.
1: 7 वर्सां थंय तुवें एटीसी कर 7 एटीसी करपाक जाय. एटीसी तुवें मार्क मार्क करपाक जर एटीसी केलें तूं वचपाक मेळना.
0: ते आर्मी कशेंच.
1: हय आर्मी कशेंच. आतां पयर एक सर्विसमॅन बी वता न्ही तातूंत डीएससीन भायर कोणा नोकरी
0: मेळना.
1: पूण तितून पेमेंट जास्त आसता एज रेगुलर आर्मी भशेन डीएससीन.
0: बरें कश्मीरांतले तुमचे अनुभव सांगात.
1: कश्मीरा पयलीं हांव लग्न जावन गेलां पळय म्हळ्यार 96 गेलो तेन्ना खूब म्हळ्यार खूब म्हळ्यार सारकें भंय अशें दिसतालें. मागीर फुडें फुडें निवळत गेलें. पयलीं आमी आरओपी करताले एम्बूश लायताले कितें मागीर पेट्रोलींग करताले न्ही तेन्ना सामकें भंय दिसतालें. सामकें कांयच ना वा केन्ना कितें जाय तें कळनाशिल्लें. पूण फुडें जशें जशें आर्मी थंय हें जावपाक लागलें पळय तशें सगळें निवळत निवळत गेलें.
0: आतां तुमी थंय पयस पयस सर्वीस केल्या.
1: हय हय.
0: तुमकां घरची याद येवना.
1: घरची याद येवना अशें कोणूच खंयच्याच मनशाक उरना. येतलीच पूण
0: एकदां तुमकां थंय जम्मू आनी कश्मीर तुका फॅमिली बी व्हरपाक

0: आयचे वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार, प्रस्तुती उषा योगराज नायक, निर्मिती पालो डॉ साईश देशपांडे, कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्या कार्यावळी आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: वीर जवान ही वळेरी निकतीच तुम्ही ऐकली आणि आता वेळ झाला नमस्कार गोवा कार्यावळीतल्यान तुमचो सगळ्याचो निरोप घेवपाचो. परत मेळूया ह्याच कार्यावळीन फाल्यां सकाळी 7:10 तो मेरेन नमस्कार.

0: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलं अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फाउट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
0: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. ऐकबेनो आता बरोबर 8 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले समाचार प्रभात.

सकाळी बरोबर 8 वाजून जाऊन 15 मिनिटं आणि 48 सेकंद जातात. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ कातारांच्या कार्यावळीत योकार.

ऐक बनू कातारांची कार्यावळी तुमच्या सांगतान असा एफएम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ आता बरोबर 8:40 ऐकूंक रवात कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या स दिसांच्या भोंवडेर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू भारताच्या अध्यक्षपदाखाला ब्रिक्स बहुपक्षीतताय घटमूट करपाक, टिकाऊ उदरगतीक चालना दिवपाक, अर्थिक लवचीकपणा वाढोवपाक आणि चढ समावेशक संसारीक व्यवस्था तयार करपाक एकठांय येऊन वावुरतले असे सांगला. संसारीक उर्जेचे दर वाढत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आणि डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाढयल्यात. उत्तर प्रदेशात पाऊस, वादळ, वीज पडून फाटल्या 36 वरात 111 जणांक मरण आयला आणि 200 जखमी झाल्यात. येवपी राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परीक्षा म्हणजे नीट तयारीचा नियाळ घेऊपा खातीर काल सांजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राबित्या घरा उंचा पावण्यावेली बसका झाली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे लाभार्थी अधिवेशन आणि महाआवास अभियानाचा राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आज महाराष्ट्रातल्या सातारा शहरात जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली या देशांच्या 6 दिसांच्या भोंवडेर आसतले. 5 राष्ट्रांच्या भोंवडेच्या पहिल्या पावण्यार ते आज UAE पावतले आणि थंय तांची भेट राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान हांच्या वांगडा जातली. दोनूय फुडारी द्विपक्षीय प्रस्नांचेर, खास करून उर्जा सहकार्याचेर तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रस्नांचेर विचारांचे दिवप घेवप करतले. तशेंच राजकीय, सांस्कृतीक, अर्थिक मळार द्विपक्षीय व्यापक रणनीती भागीदारी मुखार व्हरपाच्या मार्गांचेर चर्चा करतले. उर्जा सुरक्षा हो या भेटेचो केंद्रीय विषय उरतलो अशी आस्त आसा. भेटी आदी प्रसारमाध्यमांक माहिती दितना विदेश व्यवहार मंत्रालयातले अतिरिक्त सचिव असीम महाजन हांणी उर्जा या संबंधाचो एक मुखेल वाठार आसा असे सांगले. भारताची सुमार 11% कच्च्या तेलाची गरज पुरवण करपी UAE फाटल्या वर्षा भारताचो 4थो व्हडलो स्रोत आशिल्ल्याचे ताणी नदरेक हाडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू भारताच्या अध्यक्षपदाखाला ब्रिक्स बहुक्षीतताय घटमूट करपाक, टिकाऊ उदरगतीक चालना दिवपाक, अर्थिक लवचीकपणा वाढोवपाक आणि चढ समावेशक संसारीक व्यवस्था तयार करपाक एकठांय येऊन वावुरतले असे सांगला. उदरगतशील अर्थव्यवस्थेमदी सहकार्याक मुखार व्हरपा खातीर आणि जागतिक दक्षिणेच्या आकांक्षाक आवाज दिवपा खातीर ब्रिक्स एक महत्वाची माची म्हण उदेला असे नवी दिल्लीत विदेश व्यवहार मंत्र्यांकडेन आणि ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधी मंडळाच्या मुखेल्यांकडेन संवाद साधताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला. नवी दिल्लीत चालू आशिल्ल्या ब्रिक्स विदेश व्यवहार मंत्र्यांच्या बसकेच्या फाटभुयेर ह्यो बसका झाल्यो. संसारीक उर्जेचे दर वाढत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आणि डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाढयल्यात. पेट्रोलाचे दर 94.77 रुपया वयल्यान 97.77 रुपया मेरेन वाढल्यात, जाल्यार नवी दिल्ली डिझेलाचे दर 87.67 रुपया वयल्यान 90.67 रुपया मेरेन वाढल्यात. त्याचप्रमाण मुंबईत आता पेट्रोलाचो दर लिटराक 106.68 रुपया जातलो, जाल्यार डिझेलाचो दर लिटराक 93.14 रुपया मेरेन वाढला. कोलकातात पेट्रोलाचो दर 108.74 रुपया मेरेन वाढयला, जाल्यार आता डिझेलाचो दर लिटराक 95.13 रुपया जातलो. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेचे लाभार्थी अधिवेशन आणि महाआवास अभियानाचो राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आज महाराष्ट्रातल्या सातारा शहरात जातलो. केंद्रीय ग्रामीण उदरगत आणि शेती मंत्री शिवराज सिंग चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे कार्यावळीक हजर असतले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेखाला लाभार्थ्यांखातीर बांधिल्ली 5 लाख घरां ह्या कार्यावळी

0: वेळार दितले. तशेंच स लावार्थ्यांक घरांची चावी प्रतिकात्मक रितीन भेटयतले. आतां मेरेन देशभर हे येवजणे खाला 3 कोटी घरां बांदल्यात. ह्या निमतान केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणे खाला महाराष्ट्रा खातीर 8,368 कोटी आणि 50 लाख रुपयांची केंद्रीय मजत 2026-27 वित्तीय वर्सा खातीर मान्यताय दिल्ल्याची घोषणा करतले. ते भायर प्रधानमंत्री ग्रामसडक येवजणेच्या 4थ्या टप्प्याखाला 122,98,00,000 रुपया मोलाच्या 35 रस्त्याच्या प्रकल्पांक मान्यताय दितले. राज्यातल्या 35 गांवगिऱ्या रावपाच्या सुवातींनी ह्या प्रकल्पांचो फायदो मेळटलो असो अदमास आसा. उत्तर प्रदेशात पावस वादळ वीज पडून फाटल्या 36 वरांत 111 जणांक मरण आयला आणि 200 जखमी झाल्यात. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी जिल्हो दंडाधिकाऱ्यांक आणि संबंधित अधिकाऱ्यांक बेगोबेग सर्वेक्षण करपाचे निर्देश दिल्यात. तशेंच दर 3 वरांनी लुकसाण भरपायची स्थिती अद्ययावत करची अशें तांणी सांगलें. प्रयागराज, भदोही, मिर्जापूर, फतेहपूर, वाराणसी ह्या वाठारांनी चड त्रास जाल्ल्याचे नोंद केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: येवपी राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा म्हळ्यार नीट तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल सांजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांच्या राबित्या घरा उंचा पावण्यावेली बसका जाली. नीट परिक्षा सुटसुटीत आणि कार्यक्षमतेन चलोवपाच्या वेगवेगळ्या विषयांविशीं सविस्तर चर्चा जाली. हे बसकेत उच्च शिक्षण सचीव, शाळा शिक्षण सचीव, राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक, सीबीएसईचे अध्यक्ष, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांसयत उंचेल्या पावण्यावेले अधिकारी हाजीर आशिल्ले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज आंध्र प्रदेशातल्या श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपथी हांगा जायत्या एरोस्पेस आणि संरक्षण प्रकल्पांच्या उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावन बुन्यादी फातर घालतले. ह्या वेळार मंत्री सिंग एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या विमान एकीकरण आणि उड्डाण चाचणी केंद्राची बुन्याद घालतले. विमानांचे एकीकरण, चाचणी, प्रमाणीकरण खातीर ही सुविधा प्रगत मध्यम झुजारी विमान कार्यावळीच्या विकासाक गती दितली. तशेंच मंत्री सिंग अनकपल्ली जिल्ह्यातल्या टी सिरासपल्ली गावात भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नेव्हल सिस्टम्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीची बुन्याद घालतले. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू ह्या कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. आगाऊ अधिकृतताय एडव्हान्स ऑथरायझेशन येवजणेखाला सरकारान भांगराची आयात करपाक 100 किलो मर्यादा घाल्या, जातून दागिने निर्यातदारांक कच्चो वा इनपुट माल शून्य शुल्काचेर आयात करपाक मेळटा. विदेश वेपार महासंचालनालयान भौशीक सुचोवणेक भांगराची आयात करपा खातीर एडव्हान्स ऑथरायझेशन जारी करतले अशें सांगला. हाचे पयली हे येवजणे खाला भांगराची आयात करपाक मर्यादा नाशिल्ली. आखाती झूज आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीचो विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विदेशी चलन वाटावपा खातीर विदेश भोंवणेचेर निर्बंध घालपाचो उलो मारला. हे फाटभुंयेर गोंय सरकारान मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी, जिल्हो पंचायत वांगडी, सरपंच, पंच हांच्या सयत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विदेश भोंवणेचेर बंदी घाल्या. सरकारी खर्चान कोणाकूच विदेशी भोंवणी करपाक मेळची ना, अर्थीक खात्यान हो आदेश जारी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहना उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपलो ताफोय उणो केला. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोकणी भाषेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोकणी आणि कोकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी, आल्तिनो पणजी गोवा, 403-001 हांगा सादर करचो. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा RNU पणजी @gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुवे

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे आणि दक्षिण कर्नाटकात उटंगाराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेटात काल रात्री धर्मशाळा हंगाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमात मुंबई इंडियन्सान पंजाब किंग्साक स विकेटींनी हारयलो. आयज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नय सुपर किंग्स हांच्यामध्ये लखनौत सांजे 7:30 वरांचेर मॅच जातली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या 6 दिवसांच्या भोवणेर आसतले. संसारीक उर्जेचे दर वाढत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आणि डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाढयल्यात. उत्तर प्रदेशात पाऊस, वादळ, वीज पडून फाटल्या 36 वरांत 111 जणांक मरण आयला आणि 200 जखमी झाल्यात. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेचे लावार्थी अधिवेशन आणि महाआवास अभियानाचो राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आज महाराष्ट्रातल्या 7 शारांत जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.

8:50 जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz कार्तांच्या कार्यावळीन परतून एकदा तुमकां येवकार. ऐकूया लॉर्ना हांचो आवाज.

नऊवारा जाऊन 38 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ सदाभार कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो नमस्कार.

सदाबहारी कराव्या चालू असा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचे. निकतेच गीत तुम्ही ऐकले प्रेमरोग ह्या फिल्मातले लता मंगेशकरांचो आवाज आशिल्लो. संगीतकार आशिल्ले लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि संगीतकार आशिल्ले संतोष आनंद आणि रचना आशिल्ली लक्ष्मीकांत प्यारेलाल हांची.

FM Rainbow Save Verbi ऐकपनो तुमच्या सांगताना असा सदाभारी कार्यवळ सकाळचं वेळ बरोबर 9 जाऊन 40 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. किशोर कुमार हमचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो अमरप्रेम ह्या फिल्मातलं हे गीत आशिले. संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी.

किशोर कुमार आणि लता मंगेशकरांचं जोड आवाज निघतंच तुम्ही ऐकलो आसपास या फिल्मातलं हे गीत आशिलंय. ऐक बनो आता बरोबर 10:05 तुम्हाला ऐकपाक मिळतलो. थोड्या वेळान दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित केल्यो इंग्लिशीतल्यान खबरो आनी उपरांत 10:10 जावन तुमच्या खातीर आसतली तरेकवार मराठी गीतांची कार्यावळ. ऐकत रावात FM रेनबो 105.4 MHz.

0: श्रोते हो, मराठी गीतांचा कार्यक्रम आपल्या सोबत आहे FM रेनबो सेवे वरवी 105.4 मेगाहर्ट्झ वरून. हा स्वर होता नेहा राजपाल आणि मंदार आपटे यांचा. कार्यक्रमात आता डॉक्टर साईश देशपांडे आणि वैष्णवी पै काकोडे.
1: अगं अगं जाऊ नको अशी तरा तरा,
2: माझ्या पाठी नको फिरू असा गरा गरा,
1: सुकेल गजरा आणि रुसेल मोगरा.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा

श्रोते हो, मराठी गीतांच्या या कार्यक्रमात हस्वरूता डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा आणि आता प्रसन्ना प्रभू तेंडुलकर. 10:40 होत आहेत. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम FM रेनबो 105.4 MHz.

एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ आपल्या सोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, असं म्हणतात की असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल.

या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

नमस्कार. 11:05 35 सेकंद जातात. FM रेनबो 105.4 MHz तुम्ही ट्यून इन केला आणि ऐकूंक दिता कोकणी गीतांची कार्यावळीत हरिहरन जनकदिन हे गीत.

11:14 जातात. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज आणि तुम्ही ऐकतात कोकणी गीतांची कार्यावळ. मुखार ऐकूंक दिता उशा आमोणकर हांच्या आवाजान दोंगरा पेलन कुकुलो समजो गांव.

0: एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स 11:23 आणि 22 सेकंद जातात. एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला आणि ऐकतात ही कोकणी गीतांची कार्यावळ. बरोबर 12:05 ऐकुपा करावा चित्ररंजन ही कार्यावळ आणि त्याच्या उपरांत 1 असतली आमची कार्यावळ हॅलो डॉक्टर. ही कार्यावळ आमची लाईव्ह फोन इन असतली. तुम्ही फोन करून आपले प्रश्न दोतोराक विचारू येता. आयचे दोतोर जावन असा वैद्या मधुरा देसाय. ही एक आयुर्वेदीक डॉक्टर आणि आयुर्वेदा संदर्भात तुमचे कसले प्रश्न असल्यार दोतोराक तुम्ही 1 ते 2 मजगती विचारू येता. आमचो फोन नंबर जावन असा 0832-242-1285 वा 222-4457. परत एक फावट सांगता 0832-242-1285 नाजाल्यार 0832-222-4457 हो आमचो नंबर असतलो 1 ते 2 मजगती. आयज तुम्ही दोतोराक आयुर्वेदा संदर्भात तुमचे प्रश्न विचारू येता. आयचे दोतोर जावन असा वैद्या मधुरा देसाई. हॅलो डॉक्टर 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोर ही कार्यावळ.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
0: परत एक फावट येवकार दिता एफ एम रेनबोर आणि कोकणी गीतांच्या कार्यावळीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला सुलाखे हांचो आवाज नाच गो नाच.

कोकणी गीतांच्या कार्यावळीत मुखार ऐकूया गीत डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजात. गीत जाऊन असा पणटी. गीत गायला आणि गीताक संगीत दिला डॉक्टर शकुंतला भरणे यांनी. ऐकूया गीत पणटी. जीवनातलो आधार आमची पणटी, आणि हेच आमचे जीवन एक पणटीच्या रूपान गीत गायला डॉक्टर शकुंतला भरणे यांनी.

0: आमच्या स्टुडिओन बरोबर 12 वरां जातात आणि ही कार्यावळ जे निमणे गीत कांय खिणा भितरच आयकपाक दिता. तशेंच हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आमच्या स्टुडिओन बरोबर 1 ते 2 वरां मजगती लायव्ह जातली. डॉक्टर वैद्या मधुरा देसाय आयुर्वेदीक दोतोर आमच्या स्टुडिओंत उपस्थित असतली. तुमचे प्रश्न तुम्ही तांकां विचारू येता. आमचो फोन नंबर जावन आसा 242-1285 नाजाल्यार 222-4457. नंबर परत एक फावट सांगता 0832 हो नंबर डायल करून 242-1285 वा 0832-222-4457 ह्या नंबराचेर 1 ते 2 वरां मजगती तुम्ही दोतोराक तुमचे आयुर्वेदा संदर्भान प्रश्न विचारूं येता. आमचो दोतोर वैद्य मधुरा देसाई आमच्या स्टुडिओंत आसतली तुमचे प्रश्न घेवपाक. हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीत
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. डॉक्टर
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
3: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
5: आकाशवाणी.

नमस्कार मोगळे आयकुप्यानो, चित्ररंजन कार्यावळीत तुमकां येवकार. 12 वरां जावन 10 मिनटान 37 सेकंद जातात. आयकुया हें गीत.

मोहम्मद रफीहांचा आवाजान हे गीत आशिले चित्ररंजन FM रेनबो. ऐकूया लता मंगेशकर हांचो आवाज.

0: एफ एम रेनबोर बरोबर 1 ते 2 वरां मजगती आयकुपाक रावात हॅलो डॉक्टर आनी तुमचे लायव्ह कार्यावळीक फोन करू शकता 2421285222445 7. परत एक फावट सांगता नंबर 08322421285 वा 08322 डायल करून 2224457 ह्या नंबराचेर हॅलो डॉक्टर ही कार्यावळीत 1 ते 2 मजगती तुमी डॉक्टराक तुमचे प्रश्न विचारू येता. एफ एम रेनबो
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती. हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
0: चित्ररंजन कार्यावळीत एफ एम रेनबोर्ड तुमकां येवकार. 12 वरां जावन 21 मिनटांनी 7 सेकंद जातात आनी चित्ररंजन ह्या कार्यावळीत आयकुया किशोर कुमार हांच्या आवाजान ओ मेरे दिल के चैन है कि.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर ही कार्यावळ 1 ते 2 मजगती आमच्या FM रेनबोर आसतली. आमच्यो डॉक्टर आयुर्वेदीक डॉक्टर वैद्या मिसीस मधुरा देसाई ह्यो आमच्या स्टुडिओंत 1 ते 2 वरां मजगती उपस्थित आसतले. तुम्ही तुमचे प्रश्न तांकां लायव्ह विचारूं येता. आमचो फोन नंबर आसा 0832-242-1285 नाजाल्यार 0832-222-4457 ह्या नंबराचेर फोन करून 1 ते 2 वरां मजगती तुम्ही तुमचे प्रश्न तांकां विचारूं येता. चित्ररंजन या कार्यावळीत तुमकां येवकार. 12:35 जातात. FM रेनबोर मुकेश हांच्या आवाजान चित्ररंजन कार्यावळीत हे गीत.

मुघलष्टन एफएम रेनबो 105.4 मेगा हर्ट्स ट्यून इन केला आणि चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. कविता कृष्णमूर्ती आणि सरगम ह्यांच्या आवाजान गीत निंबुडा.

0: सूर्योदयाच्या पहिली एक साधारण 45 मिनिट्स बिफोर द सनरायज हो जो टायम आसा हो इज अ रायट टायम फॉर वेकिंग अप गेटिंग अप. सो जेन्ना तुमी उठ्ठा तेन्ना तुमचो जो हॉर्मोनल फ्लो सुरू जाता हां त्या खातीर हो टायम खूब इम्पॉर्टंट आसा म्हत्वाचो
1: म्हणजे
0: आसा.
1: सकाळच्या दरम्यान चारांक चारांक
0: हय
1: सुमार चार साडे चारांक
0: हां साधारण 5:30 जर सूर्योदय जाता जाल्यार ताच्या पयली 45 मिनिट्स.
1: तशें जाल्यार न्हिदप बेगीन पडलें म्हणजे जेवून जेवचें म्हाका दिसता साधारण 7:30-8 वरांचेर जेवून
0: हय
1: 10 म्हणल्यार न्हिदूंक जाय. पूण आतां डॉक्टर सद्याच्या धांवपळीच्या जगान शक्य ना जाल्यार
0: शक्य ना.
1: आतांच्या मॉडर्न हितून ताका उपाय कितें तुमच्या हितून?
0: हां आतां जेवण येता जेवणाचें जर तुमी म्हणटा जाल्यार सगळ्यांत इम्पॉर्टंट जेवप केन्ना जेव बाबा एकाक जेवप दोनान जेवप अशें शास्त्रान सांगिल्लें ना. आमकां भूक म्हणून कितें तरी आसता भूक क्षुधावेग. आतां लोकांक क्षुधावेग म्हणजे भूक तुमकां भूक लागता अशें जेन्ना आमी पेशंटाक विचारता पेशंट एक सेकंड विचार करता. सो हे जे भूक लागप किंवा भुकेचे सेन्सेशन हे बऱ्याच लोकांक कळ सुद्दां ना. सो हे जे आमचे नॅचरल अर्जीस आसा ताज्या कडेन आमी लक्ष दिवंक जाय. दीज आर अलार्म्स ऑफ अवर बॉडी. बॉडी तुमकां सांगता म्हाका जाय फ्युएल आय नीड समथींग. सो तेन्नाच खावप हो सगळ्यांत म्हत्वाचो मुद्दो प्रत्येकांनी लक्षांत घेवंक जाय आनी आपल्या दैनंदीन हे जे आसा रुटीन आसा तातूंत हांव पाळूंक जाय. वेग धारण म्हणजे हे जे नॅचरल अर्जीस आसा ते आमी आडोवंक जायना. तातूंत हे एक भुकेचो वेग हंगर हे सुद्दां एक वेग आसा जो आडोवंक जायना. सो जेन्ना भूक लागता तेन्ना खावप. मागीर तुमकां 12 भूक लागू 2 भूक लागू त्या टायमार तुमी खावप. तुमकां 12 भूक लागल्या आनी तुमचो जेवपाचो टायम जावंक ना 2 जेवपाचो टायम. सो हांगा तुमी तो जो वेग तो जो अर्ज आसा तो धारण करता. हे जर केले जाल्यार ताजी लिस्ट ऑफ जी दुयेंसां आसा ती सांगिल्ली आसा. तुमी क्षुधावेग धारण केल्यार कितें जाता ऑले. सो रातचो जो जेवपाचो टायम आसा तो सुर्यास्ता पर्यंत जेवंक जाय. बट इवन देन ओके 5:30 सुर्यास्त जाता जाल्यार बाय 7:30 आमी रातचो मील घेवंक जाय बिकॉज तेज्या नंतर आमची एक्टिविटी खूब कमी आसता.
1: आनी ऋतुचर्या म्हणटा ती तेज्या बरोबर कशी पाळप? म्हणजे जे आमी खाता पिता ते ऋतू प्रमाणे बदल आसता. सो हातून ऋतुचर्या कशें काम करता? खंयच्या ऋतू प्रमाणे कशें खावप दोतोर?
0: हय ऋतुचर्याचो खूब इम्पॉर्टन्स आसा. आतां आतां पयलोच प्रश्न तेणी विचारलो बाय पावसान आमी कितें करप. सो त्या प्रमाणे थंडी आसता गरमी आसता त्या त्या प्रमाणे आमच्या आहारांत बदल जावंकच जाय. आतां पावसाळ्यान एवरी म्हणजे थ्रू आवट द सिजन आमकां पालेभाज्यो मेळटा अँड वी टेंड टू ईट दॅट. सो हे आमी पावसान रोखपाक जाय. स्टमक इन्फेक्शन्स पोटाचे जे इन्फेक्शन्स आसा ताजो मेन स्रोत म्हणटा तो हे अशें अन्न आसता.
1: आनी गरमेच्या वेळार खावपाचे खंयचे अन्न?
0: हय गरमे आतां आतां ग्रीष्म ऋतू चल्ला. सो ग्रीष्म ऋतून वर्णन केला की पानक पानक म्हणून एक रेसिपी आसा म्हणजे सरबत इन शॉर्ट. सो ही सरबतां घेवची कारण ग्रीष्म ऋतू म्हणजे आतां जो चालू आसा ऋतू गरमेचो तातूंत पित्त वाडटा हीट त्या भायर वृक्षताय वाडटा ड्रायनेसूय वाडटा. सो ते आमी कम्बॅट करपाक जाय. फॉर दॅट बरें म्हणजे यू शूड बी हायड्रेटेड. ते भायर एक्सरसायज आतां बरेचशे लोक जिमान वता द फॅड आसता जिमान वचपाचे. सो आतां गरमीच्या दिसांनी तुमी थंडीन जितली एक्सरसायज करता तितली एक्सरसायज गरमीच्या दिसांनी तुमी करूं शकना.
1: बरोबर
0: घाम येता यू अगेन टेंड टू डिहायड्रेट. ते डिहायड्रेशन यू हॅव टू मेकअप विथ दॅट मच ऑफ फ्लुइड्स फ्लुइड इनटेक जावंक जाय. सो पंचसार पानक परत खरजूर खजूर मनुका ह्यांची सरबतां आमी ह्या टायमार.
1: एक सरबत रेसिपी खंयची दोतोर तुमी सोपी अशी म्हणजे कोणेंय करूं येता अशी सांगू शकता?
0: हय आमी आमकां आतां इजिली अवेलेबल आसा पासां खिसमीस मनुका ती मनुका म्हणजे हे आमी आमच्या बऱ्याचशा पेशंटांक सुद्दां सांगता. सो हे जे पासां जे आसा ती उदकान यू हॅव टू क्लीन इट प्रोपरली आनी मातशे कोमट गरम उदकान ती फुगत घालपाची.
1: कितलीशी? 10-15 पासां?
0: एका मनशाक साधारण 10-12 पासां फुगत घालपाची. फुगल्या नंतर ती स्मॅश करपाची.
1: फुगत एका ग्लासाच्या उदकान घातल्यार पुरो?
0: एक ग्लास तरी जाय
1: उदकान. ओके
0: आनी मागीर आतां ती

0: ग्लेझरशी की यू हॅव टू स्मॅश इट. त्याचा जो रस असा अर्क असा तो त्या उदकान येता. देन यू कॅन डिस्कार्ड द रिमेनिंग ऑर यू कॅन कीप इट.
1: गाळून
0: हा,
1: घेवपाचे मागीर
0: अदरवायज ते चावून खाल्ले तरी चलता. मागीर तातूर यू कॅन एड थोडी वेलची पावडर, थोडे आयदर हनी किंवा शुगर. मागीर तुम्ही जर डायबिटीक असता जाल्यार तुमकां हे उपेग ना. देन यू कॅन गो फॉर सम अदर थिंग लायक वाळा असता, वाळा
1: वाळा म्हणल्यार
0: खस खस खस खस नी खस
1: खस.
0: हा, इट इज अ सुगंधी असे मुळा सुंठाचे, सुंठनी वाळाच म्हणतात,
1: वाळा म्हणून
0: मेळटा. सो ते आता ह्या दिसांनी तो वाळ्याची जी मुळां असता ताका सुंदर वास असता. ते उदकान दवरपाचे रातभर, ते उदकान दवरपाचे आणि नेक्स्ट डे फुल डे ते उदक पिवपाचे वाळ्याचे. हेणे तुमची हीट इश्यूज जे असा ते सगळे कमी जाता. आणि हे डायबिटीक मनीस सुद्धा हे घेऊ शकता. वेर इज मनुकाचे जे पानक असा ते डायबिटीक पेशंट शुड अवॉइड, नॉट गो फॉर दॅट. पण हे घेऊ शकता. तसेच आमचे धणे, जिरे एज अ कसाय, एक गोयान
1: चा पिवचे जाग्यार आमी धणे जिरे धोतर. आमकां एक प्रश्न आयल्लो असा, पळोवया. हॅलो हॅलो हय, कोण उलयता? ओके, तनय. हा, प्रश्न विचार तनय.
2: माझा प्रश्न असला की आता ऑटो इम्युन डिसऑर्डर्स खूप वाढला, सो हाव आयुर्वेदा सीज ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, बिकॉज एलोपॅथीन खूप तरेचे ट्रीटमेंट्स असतात, जीन थेरपी असा, मॉडर्न टेक्निक्स असा, जीन एडिटिंग असा. सो हाव आयुर्वेदा ट्रीट्स ऑटो इम्युन डिसऑर्डर्स?
0: ओके, सी, ऑटो इम्युन इज अ मॉडर्न टर्म. सो आयुर्वेदान डायरेक्ट हा ऑटो इम्युन डिसीज चिकित्सा अशें कांय ना. सो तुमकां म्हणजे ज्या पेशंटाक ज्या दुयेंतीक जी लक्षणां आसता त्या लक्षणाच्या आधाराचेर हे ट्रिटमेंट आमी करतात. लायक फॉर एग्जाम्पल SLE केसीस आसता, तांकां जॉयंट रिलेटेड कितें इश्यूज आसा. सो ते जे इश्यूज आसा त्या प्रमाणे ट्रिटमेंट जाता. हे जे तीन दोश आसा, बेजीक चिकित्सा तत्व जी आसा तातूंत हे तीन दोश आसा आमचे, वात, पित्त, कफ. मागीर तुमची बॉडी खंयच्या दोशाची लक्षणां दाखयता त्या प्रमाणे हाजे ट्रिटमेंट आसता. पार्डन,
1: कितें म्हणटा तुमी? तुमचो प्रश्न स्पश्ट विचारात.
2: हा म्हणता की सो बेस्ड ऑन सिम्पटम्स ट्रीटमेंट जाता, नॉट फ्रॉम द रूट ते क्युअर स्पेसिफिकली
0: ना. दोषधातू मल हे शरीराचे मूळ असा. सो आयुर्वेदाचे जे ट्रीटमेंट असा ते ह्या मूळाचेरूच जाता.
2: ओके,
1: तुमकां तुमचे उत्तर मेळ आसतले न्हय? हय
2: हय.
1: ओके ओके, देव बरें करूं. दोतर, तांचे म्हणणे आशिल्ले म्हाका दिसता की मुळा पासून आयुर्वेदा ट्रिटमेंट करू येता काय ना. कित्याक जो पर्यंत म्हाका समजले तो पर्यंत ते तेजेर विचारताले, म्हणजे मूळ सिमटम्साचेर येता काय टेम्पररी आमकां मेळटा अशे ताजे कितें प्रश्न आशिल्ले आसता.
0: हय, सी, आयुर्वेदाचे जे सिद्धांत आसा न्ही ते दे आर टायमलेस, शाश्वत आसा. हे लायक फॉर एग्जाम्पल आता हे दोष धातू मला मूलम ही शरीरम, शरीराचे मूळ जे असा किंवा शरीर कशापासून बनला, दोष धातू आणि मल. मे त्रीन दोष सांगल्या, सप्त रस रक्त मांस मेद हे धातू सांगल्या.
1: ना, म्हणजे बरो प्रश्न असा. म्हणजे आम्ही म्हणता की आयुर्वेदान क्युअर जाता पण मातसो वेळ लागता, पण आयुर्वेदा डिटेल स्टडी करून हाजेर दिता. मुखार येऊया दोतर, आणि एक प्रश्न आयल्लो असा. हॅलो हॅलो हॅलो हॅलो, प्रश्न कट झाला. हॅलो हॅलो, हय, कोण उलयता?
2: अनिल उलयता.
1: ओके ओके, कितें प्रश्न असलो?
2: माझा प्रश्न असलो की ना की माझो पाय न्ही दोन्ही नमनस जाता आणि जळाल्या भाषेन जाता.
0: नमनेस जाता काय जळल्ल्या भशेन जाता?

0: नाही दोन्ही जाता.
1: ओके. तुमका डायबिटीस आसा?
0: हय
1: ओके ओके. सो डायबिटीस जे आसा तेंकां हे नर्व्स रिलेटेड हो सिमटम दिसता, तळपायांक जळजळ जावप. सो आमचे जे गांवठी तूप आसा,
0: गांवठी तूप
1: हय गांवठी तूप किंवा शतधौत घृत म्हणून मेळटा, शंभर फावटी धुतलेले तूप किंवा जुने तूप, हातूंतले जर तुमकां कितें मेळत, गांवठी तूप तर इजिली अवेलेबल आसा. सो ते तुमी डेली पांयाक तेजो मालीश करूंक जाय, तेणे तुमची ही जळजळ बऱ्या प्रमाणांत कमी जातली. आनी दुसरें, तुमकां जर डायबिटीस आसा जाल्यार तुमचो डायबिटीस कंट्रोलान उरपाक जाय. त्या खातीर तुमकां तुमचो जो डायट आसा, तुमी रेग्युलर कितें एक्सरसायज करता जाल्यार ती वेवस्थीत करपाक जाय.
0: ओके थँक्यू वेरी मच.
2: थँक्यू, देव बरें करूं. दोतर, डायबिटीजचो प्रश्न म्हाका दिसता सगळ्यांकूच सतयता. आनी हय हय, आनी तातूंत वेगवेगळी म्हणजे एकदां दुयेंस जालें की तें वेगवेगळ्या हितूंतल्यान वता, अशें खास अशें आयुर्वेदान डायबिटीजचेर एक वखद आसा अशें?
1: सी वखद म्हणजे डायबिटीज वात पित्त कफ ह्या तिनूय प्रकारचे प्रमेह असे सांगलेले आसा. डायबिटीज म्हणजे डायबिटीज असे किंवा हो टर्मिनॉलॉजी इज अ मॉडर्न टर्मिनॉलॉजी असे शास्त्रान ना, आयुर्वेद शास्त्र सगळे संस्कृत भाषेन असा. ओके. सो पेशंटाक जशी लक्षणां असतात त्या प्रमाणे आमकां तेजे डायग्नोसीस करचे पडटा अकॉर्डिंग टू अवर सायन्स, आणि मागीर तेजो ट्रिटमेंट जाता. बट डायबिटीज जे आता खूप जणांक प्रश्न असता, डायबिटीज इज अ लायफस्टायल डिसऑर्डर. सो आमची जी लायफस्टायल असा ताका लागून हे दुयेंस आमकां जाल्ले असा. सो पहिली ते जे बदल असा ते आमकां करूंक जाय, आणि मेन इम्पॉर्टंट इज अवर डायट.
2: बरोबर. सो ते सर प्रश्न घेऊया. आणि एक प्रश्न असा, हॅलो हॅलो. ओके दोतर, आमी एक सुंदर अशें गीत आयकूया आनी कार्यावळ मुखार व्हरूया. प्रश्न येत आसतले.

0: हॅलो डॉक्टर, ही कार्यावळ आमच्या FM रेनबोर्ड तुम्ही ऐकतात. 1 वर जाऊन 30 मिनटं झाले आणि आमच्या स्टुडिओत असा वैद्य मिसेस मधुरा देसाय. तर दोतोर, तुमकां येवकार आमच्या कार्यावळींत आणि आमचे कॉलर रावल्ले असा प्रश्न विचारपाक. हॅलो हॅलो हॅलो,
1: हॅलो
0: हय, तुमचो प्रश्न विचारात.
1: डॉक्टर.
0: हां,
1: ये म्हाका हांव आतां हितून पतंजलीचें कोत्तालें, पतंजली आयुर्वेदा केल्लें. चड तेंच्यान हांव तेंच वखद कोत्ता. मागीर आतां हांवें तें मातशें पंचकर्मा करून मागीर म्हाका हे जायते पयले सान डॉक्टर म्हजे ते हाती हा न्हू, मान मानिशे तेन्ना आवाज आसा हे टर्न बीन करता आनी न्हिदता तेन्ना टर्न करता तेन्ना म्हाका मातशें स्लायटली घुंवळ केली जाता.
0: ओके.
1: आनी म्हणजे बोटां हा न्हू सकयली हे लास्ट 3 बोटांची हातीची ती मातशी कितें हे हालता भशेन जाता. कित्याक डॉक्टर ते
0: तुका न्ही तुजे सिमटम्स सांगता तेज्या वयल्यान अशें दिसता की तुका मानेचें दुयेंस आसतलें. सो तुजे मानेचे मणके जे आसा थंय तुका कितें तरी प्रॉब्लेम आसतलो, जाका लागून तुजी हाताची जी शीर आसा तेजेर प्रेशर पडटा आनी तुका ते जे तुवें सिमटम्स बोटांचे सांगले ते तुका जाता. सो त्या खातीर वेरी

0: इम्पॉर्टंट पयली म्हणजे तुजो पोश्चर. तूं जर मोबायल पळयता जावं मान सकयल घालून जर कितें करता जाल्यार तें तुवें अवॉयड करपाक जाय. खूब जाणांक
1: बेल्ट बेल्ट घालता.
0: हां हे तुजे ऑलरेडी जाल्ले आसा,
1: हां
0: ओके, चेंजीस तुजे जाल्ले आसा. सो तुजे हाताचे खांद्याचे जे रोटेशन एक्सरसायजीस
1: आनी
0: आसा,
1: नमनस कितें जाता
0: हय
1: नमनस.
0: हय, तुजे हाताची शीर दबली प्रेस जाल्या, ओके, ताका लागून तुका तें जालां. हातूर आमी
1: आनी
0: हां
1: प्लीज सॉरी डॉक्टर,
0: आं
1: ये हांव म्हाका हेची एक्सरसायज कोत्ता हे मकराटसन हे न्हिदोन पोटाचेर हे मान वयर कोरपाक ती ओके जाता.
0: हय, ताका भुजंगासन अशें म्हणटात. भुजंगासन हें आसन तुमी
1: पूण त्या
0: केल्यार
1: टायमार न्हू मागीर आत आत स्ट्रेच जाता आनी मागीर नम हे आतांय नमनस आहात म्हाजे ते वाडत वयता.
0: हां, सो तुमकां जितले पर्यंत तुमी करपाक शकता न्ही तितले पयली करपाचे, चड स्ट्रेस करप ना. आनी ग्रेज्युअली हळू हळू मागीर तुमी ते ड्युरेशन किंवां ताजो फूल फॉर्म आसा तो हळू हळू वाडोवपाचो एकदम फूल.
1: पांच
0: हां हॅलो हॅलो
1: हॅलो
0: हां सांगा.
1: आनी ना आनी कितें बेश्टे हे जायत म्हणून म्हाका आनी मुगे हे आहा न्हू नीस नीसाचे ते शिवांग श्रिंगी केल्ले ते ओके आहा ते श्रिंगी
0: ना म्हाका कळू ना तुमी कितें म्हणटा.
1: श्रिंगी श्रिंगी म्हणटा ते कितें न्यू ट्रिटमेंट येयला आयुर्वेदान
0: न्यू ट्रिटमेंट कितें
1: थंय कितें ते श्रिंगी श्रिंगी म्हणून सांगतात ते केल्ले ते कॉन्स हे लावन कोत्ता न्हू कितें काडटा तितून ते
2: ते कप ट्रिटमेंट ते कप बी लावन ते
0: ओके ओके. तुमचे हे जे दुयेंस आसा पळय ताका मन्या बस्ती किंवा पोट्टली शेक ही पंचकर्म जनरली आमी करता.
1: ना ती श्रिंगी केल्ली ती तर आनी ते कितें रगत काडले तितून
0: हां हां
1: ती ओके आहा कित्याक म्हाजे धिमी सारकी वांकडी केली आहा
0: धिमेन केले ते हे सांगतात. ओके ओके हय, धोपराची जेन्ना पेन आसता तेन्ना रक्तमोक्षण हे एक पंचकर्म आसा जे त्या हितूर करतात, तेणे तुजी दूख कमी जाता.
1: पूण म्हाका दिसना डॉक्टर आनी सॉरी आ ते चलता आसतना न्हू आतां म्हाका स्टिफनेस कित्याक हांव चड चलो वचना ते पांय इम्बेलन्स कहे जाता सो म्हाका इम्बेलन्सा पासत कितें कानान न्हू हे कापूसूय घालूंक लायल्ले एक फाटी म्हाका
0: सी तुका खूब सिमटम्स आसा तुवें प्रोपरली तुजे एग्जॅमिनेशन करून घेवपाक जाय आनी जे पथ्य तुमकां सांगता कितें करप करूं नये ते सगळे तुवें पाळूंक जाय. तुजे हे दुयेंस आज कालचे ना ताका बरो तेप जाला आसतलो न्ही सो तितलो हां सो तुवें डेडिकेटेडली तितलो ताका टायम दिवंक जाय आनी जे सांगला ते सगळे फॉलो करूंक जाय जाल्यारूच तुका ताजो रिजल्ट कळटलो.
2: हय, जशें दोतोरान सांगला पळय तशें तुमी
1: रावता न्हू म्हाका मातशें ते हे चलता आसतना इम्बेलन्स जाता भिरांती.
2: हय, जातले हळूहळू जातले आनी तुमी जे दोतोरान ज्या प्रमाणे सांगला पळय तुमी एक्सरसायज करीत रावंक जाय आनी परत परत आपल्या दोतोराक मातशें मेळपाक जाय जरी त्रास
1: पयस आहा न्हू देखून तेणी हिंगासर ना कोण नाही ती हिंगासर डॉक्टर नाही.
0: आतां सध्या 5 मे ते 5 जून पर्यंत आमच्या CM सरान सगळीकडे आयुर्वेदाचे हेल्थ विथ आयुर्वेदा असे कॅम्प्स सुरू केल्या. सो हय, फूल ऑल ओवर गोवा चालू आसा. सो तुमची जी एरिया आसा थंय ही सुविधा खंय आसा ती तुमी पळया आणि थंय वचून तांकां मेळा.
2: तुम्ही खंय रावतात खंय रावता तुम्ही?
0: हां थंय सुद्धा आसात, थंय सुद्धा आसा, सगळीकडे पोस्टर्स लायिल्ले आसा ते स्कॅन करा आणि तुमच्या एरियान खंय सेंटर आसा ते पळया आणि थंय वचून मेळा.
2: बरो प्रश्न आशिल्लो. चडशी एज जाल्ली जे बायलां आसता ती भितात आपूण उलोवपाक, पूण तिणे आपले बरे डॅरिंग करून फोन करून विचारले. खूब बरें आसा. तुमचे जर प्रश्न आसा जाल्यार तुमी मुजरत दोतोराक विचारचे. आमचे FM रेनबोर हॅलो डॉक्टर ही कार्यावळ सुरू आसता. दर शुक्रारा आमच्या स्टुडिओंत डॉक्टर येतात आनी आयज आमच्या स्टुडिओंत उपस्थित आसा वैद्या मधुरा देसाय आयुर्वेदीक दोतोर. तुमकां फोन करून तांकां तुमचे प्रश्न

विचारूं येता. आमचो नंबर आसा 242-1285 0832-222-4457. दोतोर कार्यावळ मुखार व्हरुया एक ल्हानशें गीत आयकून.

0: हॅलो डॉक्टर, ही कार्यावळ आमच्या एफ एम रेनबो आणि आमच्या स्टुडिओत असा वैद्या मधुरा देसाई. तर दोतोर, तुमका येवकार आमच्या कार्यावळीत परत एक फावट. आणि प्रश्न आम्ही मुखार व्हरता. आमचो आताच एक कॉलर आशिल्लो आणि तो कॉलर पंचकर्मा ट्रिटमेंट आयुर्वेदाचे काही तेणे तातून मुद्दो घातलेलो, पूण तोच फुडें व्हरुया. म्हाका सांगा डॉक्टर, डिफरंट टायप्स ऑफ ट्रिटमेंट इन आयुर्वेदा कसले आसा आणि स्पेशली वॉट इज पंचकर्मा?
1: ट्रिटमेंट्स इन आयुर्वेदा इज बेजिकली, आता टायप्स ऑफ ट्रिटमेंट म्हणले जाल्यार शमन आणि शोधन हो जो प्रकार असा हो कॉमनली यूज जाता. शमन म्हणजे पॅसिफाईंग ऑफ द विशिएटेड दोषास, म्हणजे त्याचे शमन करप, शमोवपाचे. आणि दुसरं असा तो शोधन. शोधन म्हणजे इट इज डिटॉक्सिफाईंग किंवा क्लिन्सिंग ऑफ द विशिएटेड दोषास. सो शमन औषधी जे असा तातूर परत भाग असा, म्हणजे तातून सगळे हे जे आम्ही मेडिसिन्स दितात, काढे, चूर्ण, वॉट एवर, ते सगळे शमन चिकित्सेन असा. हातून इवन उपास, लंघन हे सुद्धा

0: त्या ट्रीटमेंटाचो एक भाग आसा. आणि पंचकर्म जे तिणे विचारले दॅट इज शोधन, म्हणजे जे दोष वाढल्या ते वाढलेले दोष हे पंचकर्माद्वारे बाहेर शरीराबाहेर काढचे पडतात. ओके, सो जनरली शोधन केल्यानंतर शमन चिकित्सा हो एक प्रोटोकॉल ऑलमोस्ट एव्हरी वैद्य फॉलो करतात. सो पंचकर्मान पाच कर्मां सांगलेली आसा. एक म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. सो प्रत्येक दोषाचे एक हे कर्म असा. आता वमन कर्म, वमन कर्म हे स्पेशली कफदोषाचे, कफदोषाचे जे किती व्याधी असा ताजेर वमन कर्म केले वता. आणि कसे असा आमचे आयुर्वेद जो असा नी ताजो अजून एक बेसिक प्रिन्सिपल असा की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रश्रम. ही जी पंचकर्म असा ती फक्त दुयेतीनूच करची असे ना, तुमचे स्वास्थ्य रक्षणा खातीर सुद्धा हे पंचकर्म केली वता. सो जो स्वस्थ असा ताका हे वमन पंचकर्म वसंत ऋतून त्याने करचे असे सांगितले असा. दुसरे पंचकर्म असा विरेचन. विरेचन पंचकर्म हे पित्त दोषाचे जे किदे डिसीजेस असतात त्याचेर विरेचन कर्म करता. आणि स्वस्थ म्हणजे हेल्दी मनशान शरद ऋतून हे पंचकर्म करचे. तिसरे बस्ती. बस्ती हे वात दोषाचे, वातव्याधी जो असा त्याचेर बस्ती कर्म सांगलेले असा. आता पावसाळो वर्षा ऋतू आता सुरू जातलो हो टायम असा बस्ती हे पंचकर्म करपा खातीर. ज्यांका वाताचे दुयेंस असा त्यांनी आता पावसान बस्ती हो उपक्रम करचो, अर्थात आपल्या डॉक्टरा कन्सल्ट करूनच करचो. ताज्या फुडे नस्य. नस्य जे असा ते स्पेसिफिकली ऊर्ध्व चतुर्गत व्याधी, चतुर्थ इज अवर क्लॅव्हिकल, हे जे नॉच हांगा दिसता म्हणजे तकलेचे जे किदें डिसीजीस आसा, नाकाचे, कानाचे, दोळ्याचे, सायनसायटीस, हे सगळे जे व्याधी असा त्या खातीर नस्य सांगलेले असा. लास्ट असा ते रक्तमोक्षण. रक्तमोक्षण इज ब्लड लेटिंग, हे स्पेशली रक्तविकार जे असा त्या खातीर रक्तमोक्षण हे पंचकर्म सांगिल्ले असा. सो नस्य हे जे असा ते प्रावृत ऋतू म्हणजे म्हणून सांगलेले असा, म्हणजे जो आता गरमी सोपून पाऊस सुरू जाता या टायमार नस्य हे पंचकर्म करचे. आणि रक्तमोक्षण हे शरद ऋतून करचे, हेल्दी मनशान शरद ऋतून रक्तमोक्षण करचे असे सांगितले असा.
1: दोतर, ज्याप्रमाणे तुम्ही सांगले सगळ्या ऋतून आम्ही वेगवेगळे उपाय करचे, पण तातूंतून सगळ्यांक बरे सांगले ते म्हणजे किरे आम्ही दुयेंत पडसर रावचे न्हय, तर बऱ्या मनशान आपण बरे असतानाच जर उपाय केले आणि एक एक आपल्या हेल्थाचेर विचार करून आपल्याक थोडो वेळ दिलो, व्यायाम जर केलो जाल्यार तो तेजी जी दुयेंत पडपाची जी लक्षणां आसा ती खूब प्रमाणान कमी जावं येता. हांव म्हणना की कोणाक जायना, कोणाक जावं नजो, पण तेजे खातीर आपल्याची काळजी आपणें घेवपा खातीर आपणें काही उपाय जे आसा ते पयलेच करचे. तर दोतर एक ल्हानशें गीत आयकपाक दिता, बिंदास लायफ हें गीत आयकुया आनी आमची कार्यावळ मुखार व्हरुया.

0: कार्यावळ फुडें व्हरता. आमी आमच्या स्टुडिओन बरोबर 1 वर जावन 46 मिनटां आनी 48 सेकंद जातात. वैद्या मिसेस मधुरा देसाय आयुर्वेदीक डॉक्टर आमच्या स्टुडिओन उपस्थित आसा. दोतोर, तुमकां परत एक फावट येवकार आमच्या कार्यावळींत. आनी ही मुखार व्हरता आसतना दोतोर एक विचारूंक सोदता की खुबशे पेशंट तुमचे कडेन येता आसतले तुमच्या क्लिनिकान, चड करून कसले पेशंट तुमी हाताळटात म्हणजे येतात तितून कितून तुमचे एक्सपर्ट?
1: हां, आमच्या कडेन हर तरेचे पेशंट येता. क्रॉनीक डिसीजीस पासून फर्स्ट हँड सुद्दां आमकां पेशंट्स येता की प्रेफरन्स फॉर आयुर्वेदा अशें म्हणून. सो संधिवाताचे, त्या भायर कातीचीं दुयेंसां, म्हणजे सद्या म्हजें चड काम कातीच्या दुयेंसाचेर, स्कीन डिसीजचेर आसा. तेज्या नंतर इनफर्टिलिटीचे केसीस आसा. आनी सुप्रजाजनन असो एक कॉन्सेप्ट आमी फॉलो करता, म्हणजे इनफर्टिलिटीचे पेशंट्स जाले बट अशे कपल्स येता ज्यांकां सुप्रजा गूड प्रोजनी जाय आसता. सो त्या खातीर काही एक्सरसायजीस, काही डायट रेजिमेन, काही क्लिन्झिंग प्रोसेस, म्हणजे हे जी पंचकर्मा आसा ती सगळी हे पेशंट्स करून घेता अँड देन दे गो फॉर कन्सेप्शन. दीस इज सुप्रजाजनन.
0: एका दिसान जाता ही ट्रीटमेंट काय ताका दोन तीन अशे बसका आसता?
1: हय हय, लायक आतां पेशंटाच्या प्रकृतीचेर आसता, पेशंटाच्या थोडे हेरिडिटरी म्हणजे जे फॅमिलीन काही दुयेंसां आसता ताजी हिस्ट्री घेवची पडटा, त्या पेशंटाक स्वता कितें त्रास आसा ताजी हिस्ट्री घेवन मागीर आमी ठरयता की त्या पेशंटाक खंयचे कर्म गरजेचे आसा, वमन गरजेचे आसा, विरेचन, बस्ती, आणि त्या प्रमाणे ते आम्ही फॉलो करता. त्या प्रमाणे तांकां एक प्रोटोकॉल आम्ही दिता. सो अशें जायना की एकाच दिसान वमन केले तशें पॉसिबल ना. सो वमनाक एक 8 दीस लागता, मागीर तेज्या नंतर 1-15 दिसांचो गॅप आसता. किंवां आमकां हे जे आमी ऋतू सांगल्या ते ऋतू जर आमकां तेन्ना मेळ्ळे जाल्यार त्या त्या प्रमाणे आमी ती कर्मां करतात.
0: आनी ताका एक वेळ आसता करपाक, म्हणजे सकाळीं करूंक जाय, दनपारां, उपाशी पोटाचेर, अशें कितें आसता ताजेर नियम आसता?
1: ते जे नियम आसता, आतां खंयचेय पंचकर्म करतले जाल्यार ताजी पूर्वकर्म आसता, म्हणजे घृतपान. त्या पेशंटाचे अग्निबल, डायजेस्टीव कॅपेसिटी पळोवन ताका आमी वाडत्या मात्रेन घृतपान दिता. तिक्त घृत हे बेजिकली यूज करतात. पयली कमी मात्रेन, मागीर दुसऱ्या दिसा तेज्याकून चड, 30-60 अशी ML अशी ताजी मात्रा आसता. सो जो लास्ट मात्रा जी आसता ती अशी आसता की पेशंटाक ते घेतल्या नंतर तेजे स्कीन, म्हणजे तेजे जे स्किन आसा तेजे ओलिएशन जावपाक जाय. थ्रू मोशन्स ते तूप वचपाक जाय. तुपाचे तूप पचता तेन्ना तुपाचे धेकर येता. तुपाचेरूच लिटरली मनीस फूल दीस रावता. सो तिजी स्निग्ध लक्षणां जी सांगलेली आसा ती सगळी मेळसर तांकां पयली स्नेहपान करतात. तेज्या नंतर सर्वांग स्नेहस्वेदन, म्हणजे फूल आंगाक तेल लावप, स्टीम दिवप हे आसता. आनी तेज्या नंतर मेन कर्म करता वमन जे आसा तातून मेडिसिन्स दिवन ते सकाळी करता. मेडिसिन्स दिवन ते उलटी द्वारे किंवा ते जे दोश आसा ते उलटी द्वारे भायर काडटा. विरेचन आसता तेतून मोशन्स, थ्रू मोशन्स ते हे भायर वता. बस्ती इज एनिमा आजूद दिता. मागीर तातूर सुद्दां प्रकार आसता, काड्याची बस्ती आसता, तेलाची बस्ती आसता, तुपाची, दुधाची. ते दॅट डिपेंड्स ऑन द
0: सगळे पंचकर्माच्या अंडर येतात.
1: हय हय.
0: तातून दोतोर ल्हान भुरगीं, जाणटीं, बायलां हातून वेगवेगळे तेंच्या हातून डिफरंशिएट केल्ले आसा काय सगळ्यांक सारकोच उपाय करतात?
1: ना ना, ल्हान भुरग्यांक पंचकर्म करना.
0: बस्ती तरी तांकां आमी म्हणटा न्ही ल्हान भुरग्यांक आमी पयली आजूत बी घालताली अशें म्हणून. बस्ती म्हणजे एक प्रकारचे आजूत कशे आमचे, पण ते ल्हान भुरग्यांच्या प्रमाणान आनी व्हडल्यांचे हातून कसो डिफरन्स
1: आसा? ताका नियम सांगलेले आसा ते त्या प्रमाणे, त्या एज प्रमाणे प्रत्येक हाका एक एज लिमीट आसा. त्या एज लिमिटान कन्सिडर करूनच ही पंचकर्मा करतात. सगळी पंचकर्म सगळ्यांक करना, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेल फिमेल. वमन विरेचन ते करू येता, वमन विरेचन बसती.
0: भुरग्यांक कितले वर्साच्या वयाच्या नंतर पंचकर्म करू येता?
1: ल्हान भुरग्याचे वमन बी जाल्यार 18 इयर्स 16
0: अठरा
1: 18 इयर्स
0: वर्सां.
1: न्हू.

0: तरी हय जावंक जाय. आनी एक दोतोर प्रश्न आशिल्लो की आमी म्हणजे केन्नाय वखदां घेता आसतना आमी अचकीत आमकां आतां उपाय सुचलो की आमी आतां आयुर्वेदा वखदां घेवन तरी पळोवया, पूण त्या भायर आमची दुसरी वखदां चालू आसता. तर हे कितपत योग्य की दुसरी वखदां चालू आसतना आमी आयुर्वेदाचें वखद करूं येता काय ना?
1: दॅट डिपेंड्स तुमची कितें वखदां चालू आसा. थोड्या वखदांक आयुर्वेदा वखदां आमच्या वखदां बरोबर थोडी वखदां आमकां बंद करची पडटा, लायक थोडी कंपॅटेबल आसता जी आमी चालू दवरूंक
0: शकता. जशें तुमी काय उदाहरणां देऊ शकता?
1: हय, जशें आतां हायपरटेन्शन, प्रेशराच्यो गुळयो, डायबिटीसच्यो गुळयो, ह्यो आमी आमचे आयुर्वेदीक वखद चालू केले आनी त्यो टोटली बंद केल्यो अशें जनरली करना. किंवां स्टेरॉयड्स कितें चालू आसा जाल्यार ते टेपर करूनच कमी करचें पडटा. ही सगळीं वखदां ती डायरेक्टली बंद करप न्ही. इवन पेशंटांनी जर दे ऑप्ट फॉर आयुर्वेदा जाल्यार आज आयुर्वेदीक डॉक्टरांक मेळून आयले आनी घरा येवन सगळीं प्रेशराची डायबिटीसची वखदां बंद केली अशें खंयच्याच पेशंटांनी करूं नये.
0: म्हणजे ती चालू असताना ही घेऊ शकता. म्हणजे जनरली आयुर्वेदीक वखदां जेव्हा मिळतात तिथून कसलेच साईड इफेक्ट असे असना. अशी खूप जणां म्हणतात, पण काही प्रमाणात म्हाका दिसता रोग कसो असा ते पळोवनच आम्ही मुखार वसचे. म्हणजे चिकित्सा ही गरजेची सारखे. तर दोतर आमची कार्यावळ आम्ही मुखार व्हरूया. एक लहानशे गीत ऐकूया आणि एक सुंदरसो मेसेजही तुमच्या कडल्यान आम्ही हे जाणा जाऊंक सोदता. FM रेनबो तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz आणि हांव प्रिती आणि आमच्या संगतान आयज दोतोर विद्या वैद्य डॉक्टर मधुरा देसाई.

0: डॉक्टर एफ एम रेनबोर आणि वैद्या मधुरा देसाय आयुर्वेदिक दोतोर आमच्या एफ एम स्टुडिओत उपस्थित असा. 1:55 आणि 7 सेकंद जातात. दोतोर, आम्ही जायते उलयली आयुर्वेदाबद्दल, पण म्हाका सांगा एक, आयुर्वेदा ही आमची एक जुन्या काळापासून म्हणजे 1600 AD सुश्रुतान हाडिल्ली ट्रीटमेंट असा. सो तेजेर तुम्ही दोतोर किरे उजवाड घालून म्हणजे ओल्ड मेडिसिन्स आणि आताचे.
1: हय, आता म्हाका जवळजवळ 18-19 वर्सां हांव प्रॅक्टीस करता. जेन्ना हांवें प्रॅक्टीस स्टार्ट केल्ली तेन्ना आमच्या कडेन खूब कमी ऑप्शन्स आशिल्ले. ऑप्शन्स इन द सेन्स आमकां चूर्ण दिवची पडटाली, काडे शिजोवन घेवचे पडटाले पेशंटाक, आनी ते करपाक पेशंट खूब कंटाळो करतालो. सो ते इजिली म्हणजे पॅलेटेबल अशा फॉर्मान एक्सेप्ट जायनाशिल्ले पेशंटाक. पण आतां तशें ना, आतां तुमकां रेडिमेड काडे मेळटा. इवन फक्त उदकान घोळोवन घेवपाचे अशे काडे मेळटात जे तुमकां शिजोवन घेवपाची गरज ना. दे आर रेडी इन अ पाउचेस, यू हॅव टू फक्त उदकान गरम उदकान घालपाचे. हय हय, असा खूब काडे जे बेजीक आमी भुनिंबादी काडा, महामंजिष्टादी काडा, हे जे पयली शिजोवन घेवचे पडटाले लोकांक, ते आता पाउचेसान अवेलेबल असा.
0: फार्मासीन बीन गेल्यार मेळटा?
1: हय ना, बट इट नीड्स अ प्रिस्क्रिप्शन.
0: दोतर तुमकां कॉन्टेक्ट करपाक जाय जाल्यार आमी तुमचे कडेन अवेलेबल आसतले, जाल्यार आमी खंयसर येवन मेळूं शकता तुमचे क्लिनीक?
1: म्हजे क्लिनीक माशेल्यान आसा, अनामय आयुर्वेद सेंटर, देवळवाडा माशेल. थंय हांव मॉर्निंग वेनसडे टू संडे अवेलेबल आसता. थंय येवन तुमी म्हाका मेळूं शकता.
0: तर तुमी काड्या बद्दल सांग.

नमस्कार श्रोते हो, 2:01 आणि 27 सेकंद झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा कार्यक्रम FM रेनबोवर. ऐकूया अजित कडकडे ह्यांच्या आवाजात हे भक्ती.

0: एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स, 2:27 आणि 50 सेकंद झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात एफएम रेनबोवर भक्तिगीतांचा हा कार्यक्रम. हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. बरोबर 2:30 ऐकायला रहा कोकणीतून बातम्या आणि त्याच्यानंतर आर जे ओरिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे कार्यावळ स्पॉन्सर्ड प्रोग्राम स्पाइस. पश्चिमी संगीताचा हा कार्यक्रम बरोबर 2:32. आता आमच्या स्टुडिओत 2:28 आणि 30 सेकंद झालेले आहे. ऐकूया कोकणीतून बातम्या काय खेणातच.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो अजावन आसा एफएम रेनबो. 2:30 जातात आमच्या स्टुडिओन आणि आता ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो. ताज्या उपरांत पश्चिमी संगीताची कार्यावळ घेऊन येता आर जे ओरिना. तर या खेळाक कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव सविता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करताना गोंयच्या शेतकी मळाक सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करून पिकावळ घेवप महत्वाचे आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ झालो. प्रयोग म्हळ्यार प्रमोटिंग रिसर्च अमंग यूथ ऑफ गोवा. ह्या उपक्रमा खाला गोंयच्या विद्यार्थ्यांमदीं संशोधन संस्कृती, नवकल्पना आनी वैज्ञानीक विचारसरणीक घटाय दिवप हो मुखेल हेत आसा. गोंय सरकारान सरकारी कर्मचारी तशेंच अनुदान शिक्षणीक संस्थांच्या कर्मचाऱ्यांक दितात त्या म्हारगाय भत्त्यात 58% वेल्यान 60% मेरेन वाड केला. 1 जानेवारी 2026 सावन सुदारीत DA लागू जातलो. राज्यात नवे पशुवैजकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा. तरी गोंयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित इकरा सुवाती तश्योच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. फोंडे पोटवेंचणुकेंतले काँग्रेसीचे उमेदवार आणि समाज वावुरपी डॉ केतन भाटीकार हांकां आयज दुखेस्त मरण आयले. तांची पिराय 41 वर्सांची आशिल्ली. फिजिओथेरपिस्ट डॉ केतन भाटीकार हांच्या मरणाक लागून खर दुख्ख जाला. तांच्या मरणाक लागून वैजकी मळार व्हड लुकसाण जाला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. वीज मंत्री सुदीन ढवळीकार, प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक तशेंच काँग्रेस पक्षान लेगीत दुख्ख परगटायला. कोंकणी चळवळीतले युवा कार्यकर्ते आणि कोंकणी भाषा मंडळाचे आदले कार्यकारी वांगडी तन्मय महेश प्रभुदेसाय हांकां काल 14 मे दिसा काळजाच्या आताकान दुखेस्त मरण आयले. तांची पिराय 36 वर्सां आसली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानो ओरिना ह्यांच्याबरोबर पश्चिमी संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकताली. कार्यावळ आशिली डाऊन मेमरी लेन आणि आता बरोबर 5:30 जातात. हा आर जे प्रकाश तुमकां ह्या सभेन माये मोगाचो काळजा सावन येवकार भेटयता.

एशानो बरोबर 5 वरां 31 मिनटां जातात. जाणून घेऊया आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपाच्या कार्यवाहीची रूपरेषा. पाच वरां 35 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. कार्यावळीत उस्ताद हफीज अहमद खा हांचे गायन. सगळ्यांत पहिल्या सुवातेचेर मिश्र पहाडी ठुमरी तुमकां आयकपाक मेळटली. त्या उपरांत ठुमरी पिलू आनी ठुमरी भैरवी तुमकां आयकपाक मेळटली.

0: आत्ता 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: म्युझिकली यॉर्स श्रोते हो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. उस्ताद हफीज अहमद खा यांच्या गायनात ऐकूया मिश्र पहाडी ठुमरी.

महोत्सवान हंच्या हस्तुकी आज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ झाला. प्रयोग म्हळ्यार प्रमोटिंग रिसर्च अमंग यूथ ऑफ गोवा. ह्या उपक्रमा अंतर्गत गोयच्या विद्यार्थ्यांमदी संशोधन संस्कृती, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारसरणीक घटाय दिवप हो मुखेल हेत आसा. गोय सरकारान सरकारी कर्मचारीच तशेंच अनुदानीक शिक्षणीक संस्थांच्या कर्मचाऱ्यांक दितात त्या म्हारगाय भत्त्यात 58% वेल्यान 60% मेरेन वाड केला. 1 जानेवारी 2026 सावन सुधारित DA लागू जातलो. राज्यात नवे पशुवैजकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा, तरी गोयच्या विद्यार्थ्यां खातीर

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

हर्षानो जिया करे धक धक शानो ह्या गितान तुमचे सुद्दा जिया धक धक जाला आसतले. अली हैदर आनी सरा रझा हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर तुमी आयकलो.

0: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलं अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फाउट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

एटलो रेनबो सांज करेव तुम्ही ऐकतात आणि तुम्ही आमचं सांगत धरून राहत. शान हांच्या आवाजातले हे गीत मुसू मुसू हासी तुमच्या तोंडार एक नवी स्मायल घेऊन येवपा खातीर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संयुक्त अरब इमिरात आनी युरोपांतल्या स दिसांच्या भोंवडेच्या पयल्या पांवड्यार आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अबुधाबीक पावले. तांकां विमानतळार युएईचो अध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नहयान हांणी येवकार दिलो. उपरांत प्रधानमंत्री मोदी हांणी युएईच्या अध्यक्षा वांगडा उर्जा सहकार आनी द्विपक्षीय वेपारा विशीं भासाभास केली. प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या उलोवपांत हालींच युएईचेर जाल्ल्या हल्ल्याचो खर निशेध केलो आनी ह्या कठीण काळांत युएई फुडाऱ्यांनी दाखयल्ल्या धैर्याची तोखणाय केली. तशेंच दोनूय वटांनी रणनितीक संरक्षण भागीदारी खातीर जायत्या समजिकायेच्या कबलातीचेर सयो केल्यो. भारत आनी युएई हांच्या मदली व्यापक रणनितीक भागीदारी जायत्या मळार घटमूट जायत आसा अशें प्रधानमंत्र्यांनी नदरेक हाडलें. अस्तंत आशियातल्या संघर्षा उपरांत संवसारभर इंधनाच्या दरांत चड वाड जायत आसून लेगीत देशांतल्या भौशीक क्षेत्रांतल्या तेल कंपनींनी लुकसाण सोसून लोकांक म्हारगाय आनी अर्थीक संकश्टा सावन वाटयल्यात अशें संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सांगलें. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज आंध्र प्रदेशांतल्या पुट्टपार्थीत प्रगत मध्यम झुजारी विमान कार्यावळीच्या सुविधेचो बुन्यादी फातर बसयलो. नव्यान सुरू केल्ल्या संरक्षण प्रकल्पांक लागून राष्ट्रीय सुरक्षा घटमूट जातली, उद्देगीक उदरगतीक चालना मेळटली आनी तरणाट्यांक व्हड प्रमाणांत रोजगाराची संद मेळटली अशें तांणी सांगले.
1: जो होता है वह किसी भी गोला बारूद का सबसे यह इम्पॉर्टेंट हिस्सा होता है, चाहे आर्टिलरी शेल हो, बॉम्ब हो या कोई भी युद्ध सामग्री हो. बिना भरोसेमंद इलेक्ट्रिक फ्यूज के सब बेकार है. यहां बनने वाले अत्याधुनिक फ्यूज हमारी सेनाओं को ताकत देंगे और यह प्रोजेक्ट हमारी एम्युनिशन मैन्युफैक्चरिंग में सेल्फ रिलायंस आत्मनिर्भरता का एक नया चैप्टर जोड़ेगा.
0: विद्यार्थी हे सरकाराचे प्राधान्य आसा आनी तांच्या समस्या कडेन सरकार संवेदनशील आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी सांगले, राष्ट्रीय चाचणी संस्थेन वैजकीय प्रवेश परिक्षा नीट यूजी 2026 21 जून दिसा परतून घेवपाची घोषणा केल्या.
2: सर्वोपरि प्राथमिकता है.
3: आर फोरमोस्ट प्रायोरिटी इज द वेलफेयर एंड फ्यूचर ऑफ द स्टूडेंट्स एंड द गवर्नमेंट रिमेन्स डीपली माइंडफुल ऑफ द हार्ड वर्क एंड डेडिकेशन दे इन्वेस्ट इन देयर स्टडीज. फॉलोइंग द कंडक्ट ऑफ द एग्जामिनेशन ऑन 3rd May, वी वर डिटरमाइंड टू इंश्योर दैट नो जेन्युइन कैंडिडेट वॉज डिप्राइव्ड ऑफ अ फेयर अपॉर्चुनिटी ड्यू टू द अनएथिकल प्रैक्टिसेस ऑफ द एजुकेशन माफिया.
2: एजुकेशन माफियाओं के षड्यंत्र से सही छात्र की अधिकार वंचित हो जाए.
0: एनटीएत व्हड प्रमाणांत सुदारणा करपाची गरज आसा, फुडाराक कसलीच अनियमितताय येवची न्ही म्हूण परिक्षा वेवस्था घटमूट करपा खातीर पावलां उबारतले अशें तांणी मुखार सांगलें.
3: The CBI has taken prompt action in the matter. Also from next year onwards, the root issue will be addressed by conducting the NEET examination in a computer-based format instead of the current OMR-based system.
2: अगले साल से NEET की परीक्षा computer-based test से होगी.
0: सुधारित आणि प्रभावी बहुपक्षीय व्यवस्थेच्या ध्येयाखातीर भारत सगळ्या भागधारकांक घेऊन वावुरपाक बांधील आसा अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. आयज नवी दिल्लीत जाल्ल्या ब्रिक्स विदेश मंत्र्यांच्या बसकेच्या दुसऱ्या दिसाच्या सत्रात ते उलयताले. आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बेगोबेग सुदारणा करपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो आयज गोव्यात जालो. या कार्यावळीचे आयोजन खण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेन केल्ले तर फोमेंटो रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेडान हाची यजमानकी चलयली. खण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामवतार मीना या कार्यावळीचे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तांणी खण क्षेत्रात सुरक्षा मानक चड घटमूट करपाच्या शुन्य हानी ह्या संकल्पनेक चालना दिवपाच्या महत्वाचेर भर दिलो. एक कळवणी आकाशवाणी पणजे केंद्राच्या खबरा विभागावरवी खबरा वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान नैऋत्य मौसमी पावस 26 मे मेरेन

0: केरळात पावपाची शक्यताय उक्तायला. खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 24 वरात दक्षिण बंगालचो उपसागर, अंदमान दर्या आणि अंदमान निकोबार जुव्याचेर नैऋत्य मौसमी पावसाखातीर अनुकूल परिस्थिती आसा. खेळ. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडयेन बँकॉकात जाल्ल्या थायलंड ओपन बॅडमिंटन सर्तीच्या उपांत फेरयेत पावल घाला. आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर लखनौत लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स पंगडा मदीं खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 जावन. तो मेरेन नमस्कार.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: म्युझिकली यॉज आकाशवाणी एफएम रेनबो अशा नऊ कार्यक्रमा भितर ऐकपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.
3: नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ झालो. गोंयभरातल्या विद्यार्थ्यां मदीं संशोधन, संस्कृताय, नवनिर्माण आणि शास्त्रीय विचार घटमूट करपाचो हेतू आशिल्लो उच्च शिक्षण संचालनालयाचो एक अभिनव उपक्रम. फोणेचे समाजसेवक आणि काँग्रेसचे नेते डॉ केतन भाटीकार हांका आज फातोडेर अकस्मात मरण आयले. राज्यात नवे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा, तरी गोयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तशोच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिला. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. कोकणी चळवळीतले युवा कार्यकर्ते आणि कोकणी भाषा मंडळाचे आदले कार्यकारी वांगडी

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली या अधिष्ठानो बरोबर 7:10 आणि 7 सेकंद जाता अधिष्ठानो काय स्क्रिणा भितर कार्यावळ तुमची पसंती फोन येईन तुमच्या आवडीची फिल्मी गीतां तुम्ही मागपाक शकता आणि त्या खातीर आमचे नंबर 08322421285 वा 08322224457 2224457 वा 08322421285
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2024

0: आमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युजिकली यो असिस्टानो तुमची पसंती घरे होईन तुमका माये मोगाचो काळज आसावन येवकार भेटयता हांव आर जे प्रकाश. आनी शनो तुमकां जर तुमचे आवडीचे फिल्मी गीत मागपाक जाय जाल्यार आमचो नंबर आसा 08322421285 08322421285 ना जाल्यार 08322224457 08322224457. पयलीची रिक्वेस्ट रुचा प्रभुदेसाय हांचे कडल्यान, सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या

0: गोंयांत जालो. ह्या कार्यावळीचें आयोजन खण सुरक्षा आनी उत्पादकता परिशदेन केल्लें, तर फोमेंटो रिसोर्सीस प्रायवेट लिमिटेडान हाचें यजमानपद सांबाळ्ळें. खण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामावतार मिना ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तांणी खण क्षेत्रांत सुरक्षा मानक चड घटमूट करपाच्या आनी शुन्य हानी ह्या संकल्पनेक चालना दिवपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. 15 ते 20 डिसेंबर 2026 ह्या कालावधींत आयोजीत केल्ल्या ह्या कार्यावळींत गोंय, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आनी रत्नागिरी हांगाचे सुमार 50 खण कंपनींनी वांटो घेतिल्लो. हेव्यार उलयतना खण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामावतार मिना हांणी म्हणले की
1: जो पिछला सेफ्टी वीक का फंक्शन हुआ था 2016-17 में हुआ था. 2018 से हमारी माइंस काफी बंद हो गई थी और हम सबको ये खुश होना चाहिए कि इस बार हमारा कई माइंस चालू हुई हैं. हम लोग इस बार जो सेफ्टी वीक का ये फंक्शन कर रहे हैं इसमें करीब 50 माइंस पार्टिसिपेट कर रही है, जिसमें गोवा राज्य की माइंस है और महाराष्ट्र की कोल्हापुर, सिंधुदुर्ग का है, कुछ माइंस रत्नागिरी की ये तो माइंस है और रायगढ़ का कुछ माइंस है. तो सुरक्षा के प्रति हमारे जो कामगार हैं उनकी जो जागरूकता है उसको निरंतर बढ़ाने के लिए इस तरह का ये सेफ्टी वीक का आयोजन किया जाता है. वर्ष 2025 नवंबर से हमारा नया कोड लागू हो गया है, OSH & WC कोड, OSH वर्किंग कंडीशन कोड, और अभी पिछले फ्राइडे को हमारा जो सेंट्रल रूल है वो भी लागू हो गया है. और इन सब का मकसद एक ही है कि ईज ऑफ डूइंग बिजनेस, कामगारों के जो हेल्थ वेलफेयर और जो उनके सेफ्टी से संबंधित जो मुद्दे हैं, ये हो गया है कि 40 साल से जो भी जितने अबव जो वर्कर्स हैं उनका हर साल में मेडिकल हुआ करेगा, फिर ये कॉस्ट वो लोए करवाएगा.
0: ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन आनी केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी ई पोर्टलावरवीं वखदांचो बेकायदेशीर विक्रीचो निशेध करपा खातीर 20 मे 2026 दिसा एक दीस बंद करपाचो उलो मारला. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान संघटनेचे अध्यक्ष अमित कामत हांणी ही माहिती दिल्या. 20 मे दिसा गोंयांतल्यो फार्मासी बंद आसतल्यो, मात हॉस्पिटलाच्यो फार्मासी उक्त आसतल्यो. हे शिवाय जर आपत्कालीन घटना घडली जाल्यार फार्मास उक्ती करून गरजूंक वखदां दितलें अशें कामत हांणी म्हणलां. कोंकणी चळवळींतले युवा कार्यकर्ते आनी कोंकणी भाशा मंडळाचे आदले कार्यकारी वांगडी तन्मय महेश प्रभुदेसाय हांकां काल काळजाच्या आतंकान मरण आयलें. आज तांच्या कुडीचेर रिवण हांगा निमणे संस्कार जाले. वयून म्युझीक वेगवेगळ्या मूळ गजल प्रकल्पांनी सहयोगा खातीर एक बायल गायिका सोदतात जिचे वय 30 वर्सां सकयल आसपाक जाय, गावपी गोंयची आसपाक जाय. भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतिल्ल्यांक खासा प्राधान्य दितले आनी आयोजक मार्गदर्शन करतले. हाचे खातीर योग्य व्यक्तींनी आयोजकांकडे संपर्क साधचो अशें मेदास धेंपो, गायत्री सराफ आनी अमे कामत हांणी आवाहन केलां. इत्सुकांनी 8208151178 ह्या क्रमांकाचेर मेदास धेंपो हांचे कडेन संपर्क करचो वा सोशल मिडियाचेर लिंक पळोवचे. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसचें, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. छत्तीसगडाच्या नारायणपुरांत जावपी स्वामी विवेकानंद 20 वर्सां सकयल्या राष्ट्रीय फुटबॉल सर्तीच्या एच गटांत महाराष्ट्रान गोंयांक 2-0 असो पराभव केलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण फाल्यां गोंय राज्यांतल्या कांय सुवातींनी गडगडपा वांगडा उश्ण आनी दमाट हवामानाचो अदमास उक्तायला. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आनी प्राकृतीक पद्दतीचो उपेग करप म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शना खाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो आयज गोंयांत जालो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र

0: जाणो तुमची पसंती मागणी गीतांचो हो प्रोग्राम, तुमच्या आवडीची फिल्मी गीतां तुम्ही मागपाक शकता आणि आमचे नंबर असा 08322421285 08322421285 वा 08322224457 08322224457 अशा अमित बाब हांची ही रिक्वेस्ट आशिली आणि एक कॉलर आमच्या बरोबर लाईनीर असा. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो
0: हाय, कोण उलयता?
1: संतान डायस फ्रॉम मायणा.
0: संतान डायस बाब, योकार तुमका.
1: यस,
0: किरे म्हणता आज खंयचे सॉंग मागपाक सोदता?
1: चलता, पावस म्हणून पडटा.
0: पावस पडटा?
1: हय, बारीक बारीक पडपाक इश्ट.
0: अच्छा, बारीक बारीक पडपाक. हय, आज आख्खो दीस दमट आशिल्ली पण गरमी काय कमी जमा, पण आता पोया. आणि फाल्या परत वेदर फोरकास्ट असा की

0: गडगड आनी असोच ओवरकास्ट कंडीशन आसतले दिसता. हय, सो बारीक बारीक खंय तरी पडटलो. अच्छा, हय हय, आतां हो पडटा तो मातसो वेगळो पावस, आनी एक्चुअल पावस जो आसा तो आमचो टायमारूच स्टार्ट जातलो म्हण म्हणू शकता आमी. हय हय हय, ओके. सो आतां तुमच्या थंय पावस पडटा तर?
1: ना, अजून
0: जावना. बरें, अजून तरी जावंक ना. अच्छा, सकाळी पडलेलो. ओके ओके बॉस. सो आयज खंयचें सॉंग मागता तुमी?
1: शोले पिक्चरांतलें.
0: ओके, शोले पिक्चरांतल्यान आर डी बर्मन दिता तुमकां शोले मुवींतल्यान. ओके बॉस, थँक्यू फॉर कॉलिंग. देव बरें करूं. शनो सांतन डायस बाब हांची रिक्वेस्ट शोले फिल्मातल्यान हे गीत.

0: मिस्टर रॉड्रिगेज, हेलो हेलो,
1: सर
0: गुड इवनिंग सर, कशे आसा तुम्ही?
1: बरे
0: ओके,
1: बरे
0: किरे म्हणटा?
1: तुम्ही आमका हॅपी देतात सर।
0: हय, आम्ही तुमका हॅपी दवरता आणि तुम्ही सुद्धा आमका हॅपी दवरता बाब, कॉल करून.
1: थँक्यू
0: येस
1: सर।
0: डेफ,
1: फर्स्ट टीचर ने काटा दे सर,
0: हो
1: हॅपी
0: डेफिनेटली
1: बर्थडे टू
0: दिता.
1: यू बर्थडे सर।
0: ओके, हॅपी बर्थडे टू
1: मोमेंट
0: यू.
1: मोमेंट टीचर सर
0: ओके, येस
1: त्या घडी
0: डेफिनेटली.
1: सगळे लोकांचे कोण आपले जन्माचे जे सेलिब्रेट करतात
0: ओके, थँक यू सो मच
1: म्हणजे
0: बॉस.
1: टीचिंग नॉन टीचिंग आणि
0: ओके,
1: स्टुडंट सेंट जेवस कॉलेज मास्टर।
0: बरे. आणि
1: थँक्यू सर, हॅव अ नाईस इव्हनिंग सर।
0: हो, तुमका सुद्धा हॅव अ ग्रेट इव्हनिंग बॉस. एन्जॉय
1: गुड नाईट
0: तुमचे
1: सर।
0: सॉन्ग. गुड नाईट, शुभरात्री. ऐशानो सिल्वेस्टर बाब मागता हॅपी बर्थडे टू यू मोहम्मद रफी आणि त्यांच्या वांगडी हे गावपी गीत फर्ज या फिल्मातल्या.

0: 98 मागणी गीतांचा हा प्रोग्राम तुमची पसंती फोन इन. यशानो बरोबर 7:45 आणि 16 सेकंद जातात. यशानो अनेक कॉलर आपली रिक्वेस्ट घेऊन आमच्या बरोबर असा. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो हाय, कोण उलयता? योकार तुमका बाब. आणि खंचे सॉन्ग मागता आयज? ओके, डेफिनेटली. आणि कोणाक भेटोपाक सोदता?

इष्टानुप बाजीगर या फिल्मा खातीर तांची रिक्वेस्ट विनोद राठोड हांचे हे गीत, अनु मलिक हांचे संगीत या गीता खातीर. इष्टानो तुमची पसंती फोन इन ही कार्यावळ आणि हातून तुमच्या आवडीचे फिल्मी गीत तुम्ही मागपाक शकता. त्या खातीर आमचे नंबर 08 32 242 1285 08 32 242 1285 वा 08 32 222 4457 2224457.

बाजी कर ह्या फिल्मातल्यान हे गीत आशिल्ले अनुमलिक हांचे संगीत. ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले इश्टानो मागणी गीतांचो हो प्रोग्राम. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो सेवेत. इश्टानो मुखावयली रिक्वेस्ट आमकां आसा बाब प्रत्युंज नायक हांचे कडल्यान, जावेद अली हांच्या आवाजांतल्यान ते हे गीत मागता.

0: हर्षानो, तुमची पसंती फोन इन कार्यावर तुम्ही ऐकतात जावेद अली हांचो हो आवाज पुष्पा या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकताले. हर्षानो आणि कॉलर आमच्या बरोबर लायनीर असा. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, हय कोण उलयता? हय नमस्कार. हय
1: तारे जमीन पर.
0: हय डेफिनेटली दिता. आणि
1: माझ्या आई गेली दिसता, माझ्या आई ना याचा अवतार
0: आहे. अच्छा ओके, सो तुमच्या मम्मा खातीर तुम्ही डेडिकेट करतात नी? हय ओके.
1: थँक्यू सर.
0: थँक्यू. तुमकां सुद्धा देव बरें करू मॅडम कॉल केल्या खातीर.
1: ओके.

हर्षण आवायचे आणि धुवायचे ऑर चल्याचे जे रिलेशन असतं ते खूप व्हॅल्युएबल. हर्षण आवय आमच्या खातीर कितले कष्ट करता ते आम्ही केन्नाच त्याबद्दल विचार सुद्धा करू शकना. हर्षण हे सोबीत गीत तारे जमीन पर या फिल्मातल्या शंकर महादेवन हांच्या आवाजातल्या

जाणव तुमची पसंती फोन इन ही कार्यावळ आणि मुखावयली रिक्वेस्ट साहिल खरे हांचे कडल्यान इश्टानो. मुखावयले गीत त्यांच्या खातीर जुमीद गर्ग आणि अलिशा चिनाय हांचो जोड आवाज.

0: याच्यानं नमस्ते लंडन या फिल्मातल्यानं हे गीत आशिल्ले जुबिन गर्ग आणि अलिशा चिना यांचो जोड आवाज आशिल्लो. आणि इष्टानो ह्याच बरोबर तुमची पसंती फोन इन ह्या कार्यावळीतल्यान या खिणाक निरोप घेता. म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानो कायस खिणा भितर आयकपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव दिवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ झालो. फोणेचे समाजसेवक आणि काँग्रेसचे फुडारी डॉ केतन भाटीकार हांका आयज फातोडेर अकस्मात मरण आयले. सोरोप चावून तांकां मरण आयले अशें तांच्या लागींच्या लोकांनी सांगले. राज्यात नवे पशु वैद्यकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा, तरी गोयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तश्योच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रीक शिक्षण संचालनालयान दिल्या. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे असा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. कोकणी चळवळीतले युवा कार्यकर्ते आणि कोकणी भाषा मंडळाचे आदले कार्यकारी वांगडी तन्मय महेश प्रभुदेसाय हांका काल काळजाच्या आताकान मरण आयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: जो कहानियाँ हम सुनते आए, देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।
1: डाउनलोड वेव्स OTT ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री।
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन। आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता।
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा।
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय। पिराय 21-50 वर्सा।
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय।
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली।
4: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो।
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710।
2: नंबर परतून एक फावट 7020672710। ईमेल संपर्क
3: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026। जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे।
3: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
5: आकाशवाणी।

जी हाँ दोस्तों, लता मंगेशकर आणि दलत महमूद हांचो जोड आवाज, सलील चौधरी हांचे संगीत, ह्या गीता खातीर आशिल्ले इश्टणा मुखावयले सदाबहार गीत सुमन कल्याणपूर.